सुप्रभात, नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर 20 आश्विन शके 1948, दिनांक 12 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:57 झाले आहेत. आपल्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करूयात. ऐकूयात मंगल ध्वनी.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 6:05 झाली आहेत. दिवसाची सुरुवात करूया चांगल्या विचाराने, चिंतन या कार्यक्रमाने. आज कार्यक्रमात ऐकूयात सातत्य याविषयी डॉ जयश्री गोडसे यांचे विचार.
1: प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट ही उक्ती आपण लहानपणी शिकतो, त्याचं महत्व तेव्हापासून पटतं. पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही, अशी आपली गत असते. कोणतीही चांगली गोष्ट सातत्याने केली तर उत्तमरित्या आत्मसात करता येते. गायकासाठी रियाज, खेळाडूंसाठी सराव, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम, अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. सातत्याचंच दुसरं नाव आहे चिकाटी. ही चिकाटी अंगी बांधणं फार महत्वाचं असतं. अशी चिकाटी बाळगणारी, सातत्यानं कार्यरत असणारी संशोधक मंडळी याच गुणांमुळे यशस्वी होतात. एडिसन या प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी 1000 प्रयोग केले तेव्हा त्याला विजेचा शोध लागला. त्यानं जर कंटाळून मध्येच संशोधन थांबवलं असतं तर कदाचित विजेच्या शोधाला बरीच वर्ष लागली असती. सातत्य टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? जी गोष्ट आपण करायची ठरवतो तो विचार पक्का हवा, त्या गोष्टीवर आपला पूर्ण विश्वास हवा, ती पार पाडण्यासाठी योग्य ती परिस्थिती, साधनं, वेळापत्र याचीही गरज असते. अनेक सिद्धहस्त लेखकांची दैनंदिनी वाचली की कळतं, लिहिण्याचं सातत्य टिकवण्यानीच त्यांनी एवढी विपुल साहित्य संपदा निर्माण केलेली. दिसा माझी काहीतरी लिहित जावे, निदान दैनंदिनी, असं मोठी माणसं सांगतात. ते आपण ऐकलं नाही याचा पश्चाताप मोठेपणी होतो. आळस हा एक सगळ्यात मोठा शत्रू आपल्याला या सातत्यापासून दूर ठेवतो.

विशेषतः तरुणपणी मित्रमंडळाच्या गराड्यात आपण आपल्यासाठी ठरवलेल्या गोष्टी प्रवाहपतीत होऊन सोडून देतो आणि बघता बघता नको त्या गोष्टींबाबत सातत्याने त्याच करत राहतो. उदाहरणार्थ व्यसन. पहिला झुरका पहिला घुटका हा नाकारला नाही तर मित्रांच्या आग्रहाखातर ह्या नको त्या गोष्टीच सातत्याने केल्या जातात. त्यातल्या नशेला खरा आनंद मानला जातो आणि बघता बघता माणूस त्या व्यसनांच्या अधीन होतो. सध्या मानवी आयुष्य हे अनेक कारणांमुळे धोक्यात येते. बिघडलेलं पर्यावरण, प्रदूषण, भेसळयुक्त अन्न, आरोग्यविषयक काळजी सातत्याने घेणं आवश्यक आहे. काही चांगल्या सवयी मन प्रसन्न करतात, बुद्धीला तेज देतात, शरीर तंदुरुस्त ठेवतात, त्यात आहे व्यायाम. आपल्या वयोमानाप्रमाणे शक्यतो पहाटे उठून नियमित व्यायाम केल्यानं दीर्घायुष्य लाभतं. दिवसाची सुरुवात उत्तम झाली तर पुढे कामंही त्याच उत्साहानं केली जातात. भारतीय संस्कृतीत योग ध्यान याचंही महत्व आहे. आपल्या शरीरावर आपल्या वृत्तीचा मनातील विचारांचा प्रभाव असतो आणि हे मनही सुदृढ ठेवण्याचं कार्य योग ध्यान यांनी करता येतं. मनात सतत चांगले विचार असतील तर माणसाची वृत्ती सकारात्मक बनते. अगदी गर्भावस्थेत सुद्धा आईला चांगले वाच, चांगले ऐक, प्रसन्न रहा असं सांगितलं जातं. त्याचा उत्तम परिणाम गर्भावर होत असतो. सकारात्मक वृत्ती सतत ठेवली तर माणूस यशस्वी होतो. याउलट सतत नकारात्मक वृत्तींनी जगणारी माणसं स्वतःचं आयुष्य दुःखात घालवतातच, पण त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींचं आयुष्यही असह्य करतात. अविचाराच्या सातत्याने गुन्हेगारी निर्माण होते, विकृती निर्माण होते. दुसऱ्याचं आपण कसं वाईट करू शकू ह्याचाच विचार सतत केला जातो आणि म्हणून बघा, सातत्य हे दुधारी शस्त्रही ठरू शकतं. सातत्याने केलेली कृती अभिषेकासारखी असते. आपल्या विचारांवर ठाम राहून आपल्या निष्ठा जपत माणसानं फळाची अपेक्षाही न करता चांगलं प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. एक छोटी

0: आपोआप माणसानं फळाची अपेक्षाही न करता चांगलं प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. एक छोटीशी पणतीही जसा अंधार दूर करू शकते तशी सातत्याने सत्कृत्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या हळूहळू वाढेल अशी आशा करायला काय हरकत आहे. एक सुभाषित म्हणतं, मुंग्यांची रांग सुद्धा चालतच असली म्हणजे ती दूरचा समुद्र सुद्धा गाठे. पण अत्यंत शीघ्र उडणारा गरुड सुद्धा चालतच जर नसेल तर एकतरी पाऊल पुढे जाईल कसा.
1: श्रोते, आत्ताच आपण सातत्य याविषयी डॉक्टर जयश्री गोडसे यांचे विचार ऐकलेत चिंतन या कार्यक्रमामधून. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 6:10 झाली आहेत. सकाळच्या या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊयात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात बेला शेंडी यांच्या स्वरामध्ये अरविंद आगासी यांची भक्तीरचना. संगीतबद्ध केलं आहे आशुतोष कुलकर्णी यांनी.

श्रोते, आताच आपण स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरामध्ये गौरी कुलकर्णी यांची भक्तिरचना ऐकली आणि संगीतबद्ध केली होतं अशोक पत्के यांनी. कार्यक्रमात यानंतर गीत ऐकूयात. श्रोते हो, आता नवरात्र उत्सव कालपासून सुरू झालेला आहे. नवरात्री हा हिंदू धर्मातील देवी दुर्गा मातेच्या स्मरणार्थ 9 दिवस आणि 9 रात्री साजरा केला जाणारा हा प्रमुख सण आहे. नवरात्रीत घट म्हणजेच कलश बसवण्याचे एक धार्मिक आणि आध्यात्मिक तसेच कृषी संस्कृती संबंधित महत्वाची कारणे आहेत. घटस्थापना म्हणजे आदिशक्ती माता दुर्गेला आपल्या घरात येण्याची आणि वास्तव्य करण्याची निमंत्रण देणे. घटाच्या माध्यमातून देवीच्या ऊर्जेची प्रतिष्ठापना घरात केली जाते. तसेच घटाखाली जी बाजूला माती असते त्यात 7 प्रकारची धान्ये पेरली जातात. प्राचीन काळी स्त्रियांनी शेती शोधून मानवजात टिकवली या कृषी संस्कृतीचा आणि अन्नधान्याच्या समृद्धीचा हा सन्मान आहे. तर ऐक्यात कार्यक्रमात एक सुंदर अशी रचना आरती अंकलीकर यांच्या स्वरामध्ये. पारंपरिक भक्तिरचना संगीतबद्ध केला आहे शिवानंद पाटील यांनी.

श्रोतेहो आपण आनंद घेत आहात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये रवींद्र भट यांची भक्तीरचना. संगीतबद्ध केलं आहे कुमुद भागवत यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरामध्ये रवींद्र भट यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केलं होतं कुमुद भागवत यांनी. या गीताबरोबरच भक्तिसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, ऐकूयात आता कार्यक्रमात आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो रूपरेषेनंतर 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात केळीबागेसाठी खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7 देशभक्ती गीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी ठीक 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात रवींद्र साठे, श्रीधर फडके आणि पद्मजा फेनानी यांच्या स्वरातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 8:15 सकाळी ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 गझल गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात सुचित्रा भीमराव पांचाळे, अपर्णा अपराजित यांच्या स्वरातील काही निवडक गझल आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 9 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 9:55 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफा आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10 गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात बलिदान, बिनकामाचा नवरा, चौकट राजा, दैवत, दोस्त माझा मस्त आणि ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10:30 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. लेखक नितीन साळुंके आणि वाचकक्षर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, भाग 9. सकाळी ठीक 10:45 लोकसंगीत या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात भगवान पाटील मस्के आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11 प्रायोजित कार्यक्रम एनसीईआरटीचा उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात अल्बम गीत, बालगीत, भावगीत, गवळण आणि गझल आपण ऐकू शकाल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आणि दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. आम्ही ते सहक्षेपित करू. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होतील.

0: शतो सायंकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात शेततळ्यातील मत्स्यशेती याविषयी डॉ कनिष्क आचार्य यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल सायंकाळी ठीक 7:30 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल आणि रात्री ठीक 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होईल आणि आपली आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. तर श्रोतेहो हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे आपले आजचे कार्यक्रम. पुढील उद्घोषणा काही क्षणात. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो आता सकाळचे 6:40 झाले आहेत. ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया केळी बागेसाठी खत आणि पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. मंडळी, केळी हे उष्णकटिबंधीय हवामानातील महत्वाचं फळपीक असून त्याच्या वाढीसाठी पोषक हवामान, पुरेसा पाऊस, हवेतील आर्द्रता आणि पाण्याची उपलब्धता यांचा मोठा प्रभाव असतो. हवामानातील बदलांमध्ये एल निनो ही महत्वाची नैसर्गिक हवामान घटना आहे. यामुळं भारतातील पर्जन्यमान आणि तापमानात आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळं केळी पिकाच्या लागवडीपासून ते वाढीपर्यंत विविध परिणाम दिसून येत आहेत. मंडळी, यामुळं पिकावर होणारे परिणाम ते असे आहेत. पाण्याची कमतरता, पाऊस कमी किंवा अनियमित झाल्यास जमिनीतील ओलावा कमी होतो. केळीला सातत्यानं पाण्याची आवश्यकता असल्यानं पाण्याचा ताण आल्यास वाढ खुंटणं, पानांचा आकार कमी होणं आणि घडाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. मंडळी, केळी हे उष्णकटिबंधीय हवामानाच्या गटात मोडणारं पीक आहे. पिकाच्या वाढीसाठी उष्ण दमट हवामान पोषक असतं. 20-33° तापमान पिकाच्या वाढीसाठी तसंच दर्जेदार उत्पादनासाठी उपयुक्त असतं. पान उमलण्यासाठी 30° तापमानाची गरज असते. घडाच्या वाढीसाठी 21-22° तापमानाची गरज असते. एल निनोच्या काळात काही परिस्थितीमध्ये तापमान वाढू शकतं. वातावरणाचे तापमान वाढल्यानंतर केळीच्या झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळं पानांची पश्चिमेकडील कडा करपली जाते. नवीन लागवड केलेल्या लहान रोपांची सुरळी पानं उमलत नाहीत, पांढरी राहते आणि करपली जाते. करपल्या ठिकाणी काळे डाग उमटले जाते. तापमान जेव्हा 45°C अधिक जाते तेव्हा झाडांमधील पाण्याच्या उत्सर्जन बाष्पीभवनाद्वारे वेगाने होतो. झाडामधील एक्झाइम आणि हार्मोन्सची कार्यक्षमता कमी होते. बऱ्याच वेळा ते नष्ट होतात. जमिनीचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा 2-3°C अधिक जाते तेव्हा या तापमानामुळं जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होतो. यामुळं झाडांचा अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो. मुळांची वाढ खुंटते. वातावरणातील आर्द्रता 10-20% खालावते. या सर्व बाबींचा परिणाम केळीच्या एकूण वाढीवर होतो. वाढ खुंटते. घड निसवण्याच्या अवस्थेत असताना निसवण होत नाही, घड अडकतात. वेळप्रसंगी बाहेर पडत नाहीत. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळं करपतात आणि वाळूनही जाऊ शकतात. मंडळी, तापमान वाढीमुळं घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे अधिक प्रमाण वाढतं. तसंच घडातील फण्या गळण्याचं प्रमाण अधिक होतं. झाडं उन्मळून पडण्याचं प्रमाण वाढतं. अतिपावसामुळं पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन वाढतं आणि झाडावर उष्णता तसंच पाण्याचा ताण निर्माण होतो. पाण्याची कमतरता आणि जास्त तापमान यांचा एकत्रित परिणाम झाल्यास केळीच्या घडाचा आकार, फळ

0: फळांची संख्या आणि घडाचा आकार इत्यादी गोष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
1: श्रोते, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत रोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
1: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्या आहेत। स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघाले आहेत। आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमाइल गम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल यूज होत नाही। आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंग मध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो, म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो। जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते। तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे, त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात। दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याचे पण ट्रीटमेंट्स आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले आहेत, त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे। आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते। ब्रेसेस आपण बोललो, ब्रेसेस आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताच्या रंगाचे ट्रेज असतात, तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो, म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही, तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड्स समोर आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि फास्ट होतं।
0: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तिडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
1: अगदी बरोबर। जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल दॅट इज ऑलवेज बेटर। तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया। सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचंय की दाताला कीड का बरं लागते। तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही त्यामुळे दाताला कीड लागते। तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे। दिवसातून दोनदा ब्रश आपल्याला करायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 मिनिटं आपण ब्रश करावा। व्यवस्थित आपल्याला एक फ्लोराईड पेस्टचा वापर करायचा आहे। ब्रश आपल्याला दर 1 ते 2 महिन्यांनी चेंज करायचं आहे, हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे। दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की किडू नाही तर आपण जर गोड खात असू, आता लहान मुलांना गोड खूप आवडतं, आपण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको, पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी 4 गोड खात असेल, एकदा हलवा, एकदा चॉकलेट, अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा पीएच पडतो आणि त्यामुळे कीड वाढते। तर आपल्याला 4 ऐवजी जर आपण त्या 4 गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या, म्हणजे एकदा 9 खाल्लं, एकदा 12, एकदा 3, एकदा 6, याऐवजी आपण जर 9 सगळ्या 4 गोष्टी एक सोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा पीएच फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो। अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात, लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो, तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात,

0: पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो ज्यांनी बोटावर एक छोटासा गॉज बांधायचा. गॉज आपल्याला माहिती आहे जो व्हाईट कलरचा असतो, आणि फक्त अलगत त्यांचं तोंड असं साफ केलं तर ते जे दूध असतं ते निघून येतं, त्यामुळे त्याच्यासोबत बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात. तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
1: डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.

नमस्कार. अजीर्णे भेषजं वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा कुठल्या प्रसंगी कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता गुणवत्ता सिद्ध होत असते. निसर्ग चक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो. आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते. पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो हा विश्वास असायला हवा. प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजेच झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल. हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्र ते आकारलं गेलं पाहिजे. स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रुपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे. पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला इथे तयार व्हायला हवे. आपल्या इथली जंगले समुद्र ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत आहे आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे. एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीरपणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुख समृद्धीच काय, तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असे चटके देत राहणार हे नक्की. निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत, तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमही तन्नो वरुण प्रचोदयात ही प्रार्थना आपण सर्वजण मनोमन करूयात आणि उत्साहाने पुन्हा कामाला लागूयात. धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी जलव्यवस्थापन या विषयावर दिलेली माहिती ऐकलीत. तेव्हा परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 6:55 झाले आहेत. ऐकूयात आजचा दिनविशेष आणि सुविचार.

आजचा सुविचार, विवेकापासून जे भ्रष्ट झाले त्यांचा अनेक मार्गाने अंधपात होतो. श्रोते, आज वार सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026. आजचे दिनविशेष: प्रख्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचा जन्मदिन. तसेच काश्मीर संमिलीकरणावर शिक्कामोर्तब आजच्या दिवशी 1948 झाला होता. त्याचबरोबर राममोहन लोहिया यांचाही आज स्मृतिदिन. आंतरराष्ट्रीय शतक दिन आज साजरा केला जातो. तसे होते आजचे दिनविशेष. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल. अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1120 केजी, दोस्त एक्सेल 1400 केजी, दोस्त प्लस एक्सेल 1600 केजी आणि बडा दोस्त i5 प्लस 2114 केजी क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
1: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7774008516. नियम वाटी लागू.
2: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड.
3: सुनती हो, कमाल ही हो गया.
4: क्या हो गया ऐसा?
3: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया.
4: ये कमाल कैसे हो गया?
3: मैंने www.pgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोलकर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ.
4: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है.
3: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया. सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी.
5: अहो, गुडघे दुखीमुळे चालणंही अवघड झालंय.
6: काळजी करू नको, नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया, गुडघा आणि खुबा दोन्हीची.
5: वा, म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
6: हो, अगदी बरोबर बोललीस.
5: अहो, मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
6: डेक्कन हॉस्पिटल रेल्वे स्टेशन जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
5: आजच संपर्क करा.
6: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय. मूळव्याध भगंदर फिशरवर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शनद्वारे समूळ उपचार. आम्लपित्त, दमा, त्वचाविकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचकर्माद्वारे

0: उपचार श्वेतप्रदर वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र गीतांजली आयुर्वेद रुग्णालय भाग्यनगर रोड नांदेड मोबाईल 9893 54 706
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग बेड साइड सोनोग्राफी एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार वंध्यत्व निवारण डिलिव्हरीची सुविधा गर्भ पिशवीचे आजार
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड
3: संपर्क 70501049
4: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे डॉक्टर लेन नांदेड
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू बुबुळाचे आजार तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड
5: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल क्षारसूत्र आणि लेझर सुविधा ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज कमी खर्चात चांगली सुविधा मायनॉर केसेससाठी औषधीने उपचार 27 वर्षाचा अनुभव स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड
6: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज
7: पोटविकार हर्निया अपेंडिक्स मुतखडा शरीरावरील गाठी स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन संपर्क पांचाळ हॉस्पिटल एसपी ऑफिस समोर वजिराबाद नांदेड
8: पोटविकार मूळव्याध भगंदर स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित डॉक्टर रोहिणी पाटील जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ
0: सिद्धिविनायक हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी शिवाजीनगर नांदेड नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756
9: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना
10: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय बर्बन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड मोबाईल 93-23-18-50-50
11: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड
12: आम्हीच घडविणार आम्हीच विकणार
11: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक
12: सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
11: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड मेन रोड हडको नांदेड
13: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख खादी स्वीकारूया स्वदेशीचा अभिमान जपूया
14: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
13: आणि सर्व खादी रेडीमेड्स वर भव्य 35% डिस्काउंट
14: संपर्क खादी भवन वजिराबाद हनुमान पेठ नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार
15: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता ऐकूयात देशभक्तीपर गीत.

0: श्रोतो, आताच आपण मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये प्रेम धवन यांची देशभक्तीपर रचना ऐकलीत. संगीतबद्ध केलं होतं प्रेम धवन यांनी. याबरोबरच देशभक्तीपर गीत हा कार्यक्रम आपण इथे समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 7:08 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 7:10 प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना.
2: वय बाई, खरं आहे तुमचं. आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरीन.
1: कळलं ना?
2: होय बाई.

0: करतीयेस? अगं, मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं, त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637359585.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, अन्नधान्य वितरण, पिण्याचं पाणी तसंच पशुधनासाठी चारा पाण्याचं सूक्ष्म नियोजन मुख्यमंत्री

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, अन्नधान्य वितरण, पिण्याचं पाणी तसंच पशुधनासाठी चारा पाण्याचं सूक्ष्म नियोजन, मुख्यमंत्र्यांची माहिती। समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ। पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, सरकारकडून 5 सदस्यीय समितीची स्थापना। शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात। आणि तिसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर 14 धावांनी विजय, मालिकेत 2-1 आघाडी। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, अन्नधान्य वितरण, पिण्याचं पाणी तसंच पशुधनासाठी चारा पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुंबईत काल केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाधारित आणि पारदर्शक पद्धतीनं दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबवण्यावर भर दिला। पावसाच्या दीर्घखंडामुळे सोयाबीनसह कापूस, तूर आणि ऊस पिकांचं नुकसान झालं असून रब्बी आणि उन्हाळी हंगामातही शेतकऱ्यांना नुकसान भरून काढण्याची संधी कमी असल्याचं ते म्हणाले। ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, जलसंधारणाची कामं आणि आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। ऑगस्ट 2027 पर्यंत उपलब्ध पाण्याचं पहिलं आरक्षण पिण्यासाठी करण्यात आलं असून नागरिक आणि पशुधनाच्या पाण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली। केंद्रीय पथकानं जालना, बीड, धाराशिव तसंच अहिल्यानगर, सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। पथकाचा अहवाल केंद्र सरकारला सादर झाल्यानंतर मदत प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केली। दरम्यान नाशिक इथं काल ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये, पशुधनाच्या चारा पाण्यासाठी राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करेल असं मुख्यमंत्री म्हणाले।
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका। राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू।
0: समृद्ध पंचायत राज अभियानाच्या या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। हा टप्पा 31 मार्च 2027 पर्यंत राबवण्यात येणार आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल त्र्यंबकेश्वर इथला दर्शनपथ, गोदाघाट तसंच नाशिक इथं द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळाला भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली। ही सर्व कामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे। सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे। वक्फ कायद्यात केलेल्या सुधारणा हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे। आज याविषयी जाणून घेऊ।
2: देशातील वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं वक्फ कायद्यात सुधारणा केल्या। या सुधारणांमुळे वक्फ मालमत्तांची नोंदणी, व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रक्रियेत बदल करण्यात आले। या सुधारणांमुळे मुस्लिम समुदायाला मोठा लाभ होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं।
3: मुस्लिम समाज के गरीब और पसमांदा परिवारों, मुस्लिम महिलाओं, खास करके मुस्लिम विधवाओं को, मुस्लिम बच्चों को उनका हक भी मिलेगा और भविष्य में उनका हक सुरक्षित रहेगा।
2: वक्फ सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि प्रशासकीय उत्तरदायित्व वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या सुधारणांची अंमलबजावणी करताना कायदेशीर तरतुदी मालमत्ता

0: धारकांचे हक्क आणि संबंधित घटकांच्या चिंता यांचा समतोल राखणं महत्त्वाचं ठरणार आहे.
1: राज्य लोकसेवा आयोग एमपीएससीमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन केली असून त्याच्या सचिवपदी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी काल ही घोषणा केली. भोसले यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल एमपीएससी संदर्भात विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि चौकशी समिती जाहीर केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. दरम्यान आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅटकी 92-18 वाण, जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
1: शारदीय नवरात्रोत्सवाला काल भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली. घरोघरी तसंच अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापना करण्यात आली. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. बीड शहरात खंडेश्वरी देवी मंदिर आणि श्री तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात तसंच अंबाजोगाई इथल्या जोगेश्वरी देवी मंदिरात घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कर्णपुरा इथल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरात अध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. उत्सवाच्या काळात सुरक्षेसाठी पोलीस कायम सेवेत असतील असं छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यात एकूण 2327 ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून महिला शेतकरी प्रमाणपत्र निर्मितीत बीड जिल्ह्यानं 17,887 प्रमाणपत्रांसह राज्यात दुसरं स्थान मिळवलं आहे. परभणी जिल्हा 18,863 प्रमाणपत्रांसह प्रथम क्रमांकावर आहे. ग्रामसभा आयोजनात छत्रपती संभाजीनगर जिल्हा 191, परभणी 165 आणि नांदेड जिल्हाही 144 ग्रामसभांसह आघाडीवर आहे. या अभियानामुळे महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळण्यासह शासकीय योजनांचा लाभ घेणं सुलभ होणार आहे. राज्य शासनानं दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या 265 तालुक्यांमध्ये लातूर जिल्ह्याचाही समावेश असल्यानं जिल्ह्यातल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे. त्यामुळे फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करू नये असे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं दिले आहेत. इंदूर इथं झालेल्या 3रा T20 क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 14 धावांनी पराभव केला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 223 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 69 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 7 बाद 209 धावाच करू शकला. भारताकडून अर्षदीप सिंगनं 3 गडी बाद केले. या विजयासोबतच भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी कारवाई केली. या कारवाईत जिल्ह्यात 13,12,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये 556 ब्रास रेतीचा समावेश आहे. नांदेड ग्रामीण, लिमगाव, नायगाव, मुदखेड, धर्माबाद, उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतल्या वाळू घाटांवर ही कारवाई करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, अन्नधान्य वितरण, पिण्याचं पाणी तसंच पशुधनासाठी चारा पाण्याचं सूक्ष्म नियोजन, मुख्यमंत्र्यांची माहिती. समृद्ध पंचायतराज अभियानाच्या 2रा टप्प्याचा प्रारंभ. आणि पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे सरकारकडून 5 सदस्यीय समितीची स्थापना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता

0: नमस्कार। एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोते, आता सकाळचे 7:20 झाले आहेत।
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश।
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
2: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
3: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
4: आमचा फोन क्रमांक 940-476-1252।
5: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252।
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा।
6: हॅलो फोन फरमाईश।
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10:00।
6: फोन फरमाईश।
1: श्रोतेहो, आज सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन यामध्ये आज बलिदान, बिनकामाचा नवरा, चौकट राजा, दैवत, दोस्त माझा मस्त आणि ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल सकाळी 10:00।

आज रात्री 7:30 आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात शेततळ्यातील मत्स्यशेती याविषयी डॉक्टर कनिष्क आचार्य यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल रात्री 7:30.

श्रोते आपत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळची 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जंगल ही केवळ झाडांची संपत्ती नाही तर ती असंख्य वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाचा आधार असतात. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण झालं तरच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहणार आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेली समृद्ध वनसंपदा, डोंगर दऱ्या आणि जैवविविधता ही आपल्या राज्याची मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. ही संपत्ती जपण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. श्रोते हो, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. याच निमित्तानं वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. याच अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी. सर, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. या सप्ताहाच्या निमित्तानं राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले आणि या उपक्रमांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये कोणता संदेश देण्यात आला?
1: वन्यजीव सप्ताह हा 1952 पासून आपल्या देशामध्ये राबवला जातो 2 ते 8 ऑक्टोबर या काळामध्ये. आणि आज त्या अनुषंगानं या महिन्यात देखील आपण पूर्ण राज्यस्तरावरती हा वन्यजीव सप्ताह राबवत आहे. याच्यामध्ये विविध उपक्रमामध्ये लोकजागृती करणे, त्यानंतर मुलांना, युवकांना वेगवेगळे नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये, वन्यजीव अभयारण्य आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या भेटी देणे, याशिवाय वन्यजीव आणि मनुष्याच्या मधला जो कन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे तर त्याबाबत लोकांना माहिती देऊन त्याच्याबाबत काय पर्याय काढता येतात किंवा लोकसभा कसा वाढवता येईल याविषयी उद्बोधन करणे, आणि लोकांना जेवढं जास्तीत जास्त जंगल या परिसंस्थेशी कसं जोडता येईल तर या गोष्टीवरती फोकस करून आपण उपक्रम राबवलेले आहेत. कारण एकूणच जंगल म्हणजे फक्त झाडे नसून ती पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वांची मिळून तयार झालेली एक सजीव परिसंस्था आहे आणि तिचे जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. आणि कनेक्टिंग हॅबिटॅट हा यावर्षीचा मेन फोकस आहे आपल्या वाईल्ड लाईफ सप्ताहाचा, तर तो लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
0: अच्छा, मग सर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला?
1: या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये राधानगरी अभयारण्य आहे जे मुख्यत्वे गव्यासाठी स्थापन केलं होतं आणि 1958 साली शाहू महाराजांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यावेळी झालं होतं. त्याबरोबरच कोल्हापूरमध्ये 1,35,000 हेक्टर एवढं वनक्षेत्र आहे. तर ह्या सगळ्या संवर्धनाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हा एक कनेक्टिंग हॅबिटॅट जे ब्रीद वाक्य आहे या वर्षीच्या वन्यजीव सप्ताहाचं, त्यानुसार हा जो हॅबिटॅट आहे तो काली टायगर रिझर्व जे कर्नाटकात आहे आणि महाराष्ट्रामधलं सह्याद्री टायगर रिझर्व आहे, तर ह्यांना जोडणारा खूप महत्वाचा हॅबिटॅट आहे कोल्हापूर जिल्हा. तर त्या अनुषंगानं आपण यावर्षी प्रभात फेरी, पुन्हा मुलांना गावोगावी जाऊन उद्बोधन करणे, यासाठी चित्ररथ पण आपला या 8 दिवस सगळीकडे फिरणार आहे. याशिवाय निबंध स्पर्धा असतील, पेंटिंग कॉम्पिटिशन असतील आणि पॅनल डिस्कशन असतील. तर ते सगळे उपक्रम आपण कॉलेजमध्ये, प्रत्येक शहरामध्ये, स्कूल्समध्ये आपण हे राबवलेले आहेत.
0: अच्छा. सर, 300 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. मग कोल्हापूरची भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन या विभागात वृक्ष लागवडीचं नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे?
1: एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20% वनक्षेत्र आहे आणि ते 33% असण्याची आवश्यकता आहे आपल्या नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार.

0: आणि कोल्हापूरमध्ये एकूण भूभागाच्या 22% वनक्षेत्र आहे, तर वृक्ष लागवड हा त्याच्यातला खूप महत्वाचा घटक आहे. आपण यावर्षी 300 कोटी जे धोरण आणलं आहे तर त्याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 लक्ष एवढं टार्गेट होतं, आणि त्यातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मियावाकी प्लांटेशन असतील, रेग्युलर प्लांटेशन असतील, यातनं आपण वृक्ष लागवड केलेली आहे. आणि एक पेड माँ के नाम हा माननीय पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, तर त्याअंतर्गत आपण वडासारखी जी महत्वाची परिसंस्थेतील झाडं आहेत तर त्यांची पण लागवड करत आहे.
1: अच्छा सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे, मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते?
0: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे, तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे, आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले, तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत. आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय, तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल, जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. त्यांची आमची कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे, तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो. आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CCF कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते, याच्यामध्ये शिकार शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील काही विषयी चर्चा ट्रेनिंग वगैरे होतात.
1: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं, किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
0: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही. आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीजमध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बऱ्याचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील, किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे. आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला डायरेक्टली. आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो, आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो. आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत, घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो, तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. यापुढे कधीही वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर नागरिक नक्कीच 1926 1926 या क्रमांकावर किंवा या हेल्पलाईनवर नक्कीच संपर्क साधतील.
0: येस मॅडम.
1: श्रोते हो, वनसंपदेचं संरक्षण, वृक्ष लागवड, वन्यजीवांचं संवर्धन आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती आपण कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेतली. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे या संवादातून स्पष्ट झालं. सर, आपण अतिशय महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु वनसंवर्धनाचा हा विषय अत्यंत व्यापक आहे, त्यामुळे हा संवाद

0: आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.
1: नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.
3: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
4: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
3: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ. रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
5: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
3: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
5: उमेद जीवनाची.
3: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
5: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
3: उमेद जीवनाची.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही. उमेद जीवनाची.

एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आपल्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, मराठी भावगीत हे आपल्या सर्वांच्या अत्यंत जवळचं आहे. भावगीत हे केवळ गायनाचा प्रकार नाही, तर ते एक अत्यंत काठोकाठ भरलेलं तळ आहे. त्यात शब्दांची खोली, सुरांच्या लाटा आहेत आणि भावनांच्या अनेक रंगछटा आहेत. या सगळ्यांचा आनंद आपण घेऊयात. एक सुंदर अशी रचना ऐकूयात, जी रचना गायली आहे दीपाली सोमिया यांनी, संगीतबद्ध केलं आहे रवी दाते यांनी आणि रचना आहे हिमांशू कुलकर्णी यांची.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70501049.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
5: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कॉम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93218 50 50.
3: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय. मूळ व्याद भगंदर फिशर वर क्षारसूत्र, लेझर आणि इंजेक्शन द्वारे समूळ उपचार. आम्लपित्त, दमा, त्वचा विकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचक्रमाद्वारे उपचार. श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र. गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड. मोबाईल 98903 54 706.
4: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
5: आहो, गुडघेदुखीमुळे चालणंही अवघड झालंय.
3: काळजी करू नको, नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघा आणि खुबा दोन्हीची.
5: वा, म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
3: हो, अगदी बरोबर बोललीस.
5: अहो, मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
3: डेक्कन हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
5: आजच संपर्क करा.
6: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे. सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
7: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात जान्हवी प्रभू यांच्या स्वरामध्ये गुरु ठाकूर यांची गीतरचना. संगीतबद्ध केलं आहे कौशल इनामदार यांनी.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
4: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16756.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सुनती हो, कमाल ही हो गया.
2: क्या हो गया ऐसा?
1: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया.
2: ये कमाल कैसे हो गया?
1: मैंने www.pgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोलकर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ.
2: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है.
1: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया. सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी.
3: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा. अधिक दमदार आणि पॉवरफुल अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1120 kg, दोस्त एक्सेल 1400 kg, दोस्त प्लस एक्सेल 1600 kg आणि बडा दोस्त i5+ 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
4: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7744008516.
5: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं होतं जान्हवी प्रभू यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची गीतरचना. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, सदारूपी नैनी दिसे ग, मन माझे वेडे पिसे ग, हाल जीवाचे माझ्या असे ग, सांगू तुला प्रिय कसे ग, सांगू तुला प्रिय कसे ग, आणि गीत तयार होत असतं. असीच एक सुंदर अशी रचना जी रवींद्र साठे यांनी गायली आणि संगीतबद्ध केली आहे नीला सत्यनारायण यांनी.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 8:15 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रम सुगम संगीताचा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
2: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, गुबोळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन नांदेड.
3: डॉक्टर श्री आणि सौ सुकळकर पाटील यांचे गीतांजली आयुर्वेद पंचकर्म आणि क्षारसूत्र रुग्णालय, मूळव्याध भगंदर फिशरवर क्षारसूत्र लेझर आणि इंजेक्शनद्वारे समूळ उपचार, आम्लपित्त, दमा, त्वचाविकार, मूत्रविकार, लठ्ठपणा, वातविकार यावर पंचक्रमाद्वारे उपचार, श्वेतप्रदर, वंध्यत्व निवारण आणि सुप्रजा गर्भसंस्कार केंद्र, गीतांजली आयुर्वेद रुग्णालय, भाग्यनगर रोड, नांदेड. मोबाईल 98903 54 706.
4: अहो, गुडघे दुखीमुळे चालणंही अवघड झालंय.
3: काळजी करू नको, नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघा आणि खुबा दोन्हीची.
4: वा, म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
3: हो, अगदी बरोबर बोललीस.
4: अहो, मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
3: डेक्कन हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
4: आजच संपर्क करा.
5: सुनती हो, कमाल ही हो गया.
6: क्या हो गया ऐसा?
5: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया.
6: ये कमाल कैसे हो गया?
5: मैंने www.pgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोलकर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ.
6: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है.
5: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया. सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी.
7: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
3: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940 44 16 756.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल. अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1120 kg, दोस्त एक्सेल 1400 kg, दोस्त प्लस एक्सेल 1600 kg आणि बड़ा दोस्त i5+ 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
2: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7744008516. नियम अटी लागू.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल क्षारसु

यंत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड.

श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात श्रीधर फडके यांच्या स्वरात गिरीश देशपांडे यांची गीतरचना संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. आता सविस्तर बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल चेन्नई इथं जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात बोलत होते. सध्याचं युग युवा पिढीचं आहे असं म्हणत या पिढीच्या नवनवीन कल्पना आणि मेहनत भारताचं आणि जगाचंही भविष्य घडवतील असं मोदी म्हणाले. शिक्षण घेण्याबरोबरच ते व्यवहारात उपयोगातही आणलं पाहिजे असं सांगून त्यांनी युवा पिढीला मोठी स्वप्न पाहण्याचं, वेगळा विचार करण्याचं आणि निर्भयपणे काम करण्याचं आवाहन केलं. आधुनिक नवोन्मेषाला आपल्या सांस्कृतिक वारसाची जोड देऊन युवा पिढी प्रगतीशील स्वावलंबी राष्ट्र घडवू शकते असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तमिळनाडूमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदर, पेट्रोल तसंच वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथं झालेल्या या कार्यक्रमाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल तसंच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका आणि वाहतूक नियमांचं पालन करत लोकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीतल्या तात्पुरत्या वाहतूक अडथळ्यांचा आढावा घेण्याची सूचना करून मेट्रो सेवा, इंटरनेट सेवाही सुरळीत सुरू राहील याची दक्षता घ्यावी असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले सीजेपी नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर एक वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल या आंदोलकांची भेट घेतली. एमपीएससी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल तसंच या समितीमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश केला जाईल अशी माहिती भोसले यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर काल दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती सौदीच्या लष्करी प्रवक्त्यानं दिली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी कक्षात एक प्रोजेक्टाईल धडकल्यामुळे तिथं आग लागली. परवा शनिवारी याच विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 308 जण जखमी झाले होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी हे हल्ले केल्याचं मान्य केलं असून सौदी अरेबियातील विमानतळांचा वापर करू नये असा इशारा विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना दिला आहे. अनेक नेत्यांनी तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या.

यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दरम्यान या हल्ल्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रियादमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. रियादमधल्या हल्ल्यानंतर तिथला भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून जखमी भारतीयांची विचारपूस करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन सहमत झाले असून युद्धविराम तत्काळ प्रभावानं लागू झाला आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याबाबत अधिक तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. सर्वांसाठी एक चांगली बातमी म्हणून या घोषणेचं युक्रेन स्वागत करतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियानं जर युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवले तर युक्रेन रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यास तयार आहे असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. रशियानं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेपाळमधल्या बुधी गंडकी नदीला काल पहाटे अचानक आलेल्या पुरामुळे गोरखा जिल्ह्यात अनेक घरं आणि पूल वाहून गेले असून काही जलविद्युत प्रकल्पांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 82 जणांना बचाव पथकांनी वाचवलं आहे तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. गोरखा जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर तयार झालेला तात्पुरता बांध फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असल्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्रानं म्हटलं आहे. दरम्यान मानसलूक गिर्यारोहण मार्गाकडे जाणारे अनेक पर्यटक या पुरामुळे अडकून पडले आहेत. पूर्व आफ्रिकेतील जिबुती किनारपट्टीजवळ 305 स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक नौका उलटल्यानं 15 मुलांसह एकंदर 139 लोकांचा मृत्यू झाला आहे असं आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात 8 तारखेला ही घटना घडली. शोध आणि बचाव कार्य सुरू असून 84 लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं या संस्थेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या इजिप्तमध्ये कैरो इथं झालेल्या रायफल आणि पिस्तूल विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उदयवीर सिद्धूनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे आणि सरबजोत सिंग यांच्यासह 24 भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. तुर्की इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खर्ब हिनं महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं. तिनं अंतिम सामन्यात आकर्षी कश्यप हिचा 21-11, 21-14 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अनमोलचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या सूरज आणि निकोलस यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा 20 षटकांचा क्रिकेट सामना काल भारतानं 14 धावांनी जिंकला. इंदोर इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 20 षटकात 223 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत 69 धावा केल्या. मात्र निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडिजचे फलंदाज 209 धावा करू शकले. वेस्ट इंडिजचे 3 फलंदाज बाद करणारा अर्षदीप सिंग सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नागपूर। आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोते, आता सकाळची 8:40 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुचित्रा आणि माधव भागवत यांच्या स्वरात रमन रणदिवे यांची गझल, संगीतबद्ध केलं आहे सरोज सुमन यांनी।

श्रोते हो आपण आनंद घेत आहात गझल संगीत या कार्यक्रमाचा आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, शब्दामध्ये भावनांची गहिरी गुफन असते जी मोजक्या शब्दात मोठा अर्थ सांगून जाते. अशीच एक सुंदर अशी गझल ऐकूयात भीमराव पांचाळ यांची, इलाही जमादार यांची ही गझल, आणि गायली आणि संगीतबद्ध केली भीमराव पांचाळ यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अपर्णा अपराजित आणि माधव भागवत यांच्या स्वरामध्ये सदानंद डब्बेरी यांची गजल संगीतबद्ध केली आहे सरोज सुमन यांनी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेवाता सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिलं गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
0: पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: खरे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बरं.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही. तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
0: अच्छा,
1: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवाने दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
0: खरे.
1: त्यामुळे स्त्री

0: संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, यावर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबरमध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ, आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 10:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत आपल्या सर्वांच्या आवडीचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन.

0: गीतगुंजन या कार्यक्रमात मी वर्षा खंजोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, नवरात्रीचा काळ हा भारतीय संस्कृतीत केवळ धार्मिक नाही तर तो शेतीशी आणि ऋतुचक्रात होणाऱ्या बदलाशी जोडलेला एक महत्वाचा टप्पा आहे. पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागण्याचा हा काळ, खरीप पिकाची काढणी आणि रब्बी हंगामाच्या तयारीची ही सुरुवात असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटात 7 किंवा 9 प्रकारची धान्य पेरली जातात. हे धान्य आणि तिची होणारी वाढ भविष्यातील पिकांची समृद्धी आणि उगवण शक्तीचे प्रतीक मानले जाते. तर ऐकूयात कार्यक्रमात एक सुंदर अशी रचना, बलिदान या चित्रपटातील. सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात विवेक आपटे यांची ही गीतरचना आणि संगीतबद्ध केला आहे अनिल मोहिले यांनी.
1: तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार.

श्रोते हो, जुन्या परंपरेनुसार नवरात्रीचा काळ म्हणजे बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, मातीचे परीक्षण आणि पुढील पिकांचे नियोजन करण्याची एक नैसर्गिक काळ मानला जातो. शेतात अहोरात्र राबणारी स्त्री शक्तीचा आणि महिला शेतकऱ्यांचा हा सन्मान करण्याचा काळ असतो. तर ऐकूयात कार्यक्रमात अजून एक सुंदर अशी रचना, बिनकामाचा नवरा या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केला आहे राजेंद्र विनय यांनी.

0: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल. अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1120 kg, दोस्त एक्सेल 1400 kg, दोस्त प्लस एक्सेल 1600 kg आणि बड़ा दोस्त i5 प्लस 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
1: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7774008516. नियम अटी लागू.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते आपण आनंद घेत आहात गीतगुंजन या कार्यक्रमाचा. हे जीवन सुंदर आहे ही एक साधी ओळ नाही तर जगण्याची एक सकारात्मक दृष्टी आहे. निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल भेट आहे. आपण या जगाला कसे पाहतो त्यावर आपले आयुष्य अवलंबून असते. आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक दिवस आनंदी बनवू शकतो. अशीच एक सुंदर अशी

रचना चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांच्या स्वरामध्ये सुधीर मोघे यांची ही गीतरचना आणि संगीतबद्ध केला आहे आनंद मोडक यांनी. तर ऐकूयात चौकट राजा या चित्रपटातील ही रचना.

0: अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।
1: कोठेही जा अवती भवती निसर्ग।

श्रोते हो, निळेशार आकाश, मोकळीही हवा, मनाला फुलवे निसर्गाचा हा ठेवा. उंच उंच झाडांवर पक्ष्यांची गाणे, खळखळ वाहते निर्मळ पाणी. अशीच निसर्गाबद्दल एक सुंदर अशी रचना दोस्त माझा मस्त या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये सुधीर मोघे यांची ही गीतरचना आणि संगीतबद्ध केला आहे सुहासचंद्र कुलकर्णी यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात दोस्त माझा मस्त या चित्रपटातील गीत. या गीताबरोबरच गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक नितीन साळुंके आणि वाचकस्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. भाग 9.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची आज आपण ऐकणार आहोत सहावा भाग.
1: छत्रपतींचा हा 18 फुटी पुतळा मुंबईला न्यायचा कसा हा प्रश्नच होता. सुरुवातीला वाटलं होतं तसं पुतळा रस्ते मार्गे मुंबईला घेऊन जाता येणं शक्य होणार

0: हे भाऊंच्या आणि सरकारी यंत्रणेच्या लक्षात आलेलं नव्हतं. ते लक्षात आलं तेव्हा उशीर झाला होता. पण काम पुढे चालू ठेवण्याशिवाय गत्यंतरही नव्हतं. कारखाना भिवंडीला होता आणि तिथे पुतळा साच्यात ओतायचं काम करणं आवश्यक होतं. पण जेव्हा पुतळा रस्ता मार्गे नेण्याची घडी समोर आली तेव्हा मात्र तो प्रश्न उग्र होऊन समोर उभा राहिला आणि सर्वच जण काळजीत पडले. ह्या काळजीमागे कारण होतं ते म्हणजे पुतळ्याची उंची. अश्वारूढ पुतळ्याची उंची 18 फूट होती. तो ज्या ट्रक मधून घेऊन जायचा होता त्याच्या हौदाची उंची 6 फूट धरली तरी एकूण उंची 24 ते 25 फुटाची होणार होती. भिवंडीहून मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणारा जुना आग्रा रोड त्यावेळेस अरुंद होता. मुंबई बाहेर जाणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने त्यावर वाहतुकीची सतत वर्दळ असे. पण अडचण ती नव्हतीच. अडचण होती ती या रस्त्यावरून आडवे जाणारे पूल आणि विजेच्या आणि टेलिफोनच्या असंख्य वायर्सचं जाळं.
1: त्या काळी या रस्त्याला आडवे जाणारे पूल जुने आणि कमी उंचीचे होते आणि वायर्स रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबांच्या मदतीनं रस्त्यावरून नेल्या जात होत्या. मुंबई भिवंडी मार्गातही अनेक ठिकाणी डोक्यावरून रस्ता ओलांडणाऱ्या वायर्स होत्या. त्या वायर्स आणि हे पूल पुतळ्याला अडथळा ठरणार हे नक्की. वायर्सची अडचण त्या त्या विभागांच्या मदतीनं सोडवता आली असती, पण पुलांचं काय करायचं हा प्रश्न होता. आणि त्यावेळी भिवंडी मुंबई मार्गावर असणाऱ्या कशेईच्या जुन्या पुलाची मोठीच अडचण होती. तेव्हा हा पूल उंचीला अत्यंत लहान म्हणजे जेमतेम 15-16 फुटांचा होता. त्या खालून 6 फूट उंचीचा ट्रकचा हौदा आणि हौद्यावरला 18 फूट उंचीचा पुतळा असा दोन्ही मिळून 25 फूट उंचीचा ऐवज जाणं निव्वळ अशक्य होत. पुन्हा त्याच्या पुढे म्हणजे मुंबईच्या गांधी मार्केट नजीक असलेला किंग्स सर्कलचा पूलही मोठा अडथळा ठरणार होता. आता या पुलांची अडचण कशी दूर करावी याचा मार्ग शोधण्यासाठी पुन्हा डोक्याला डोकी भिडली.
0: संबंधितांच्या सुपीक डोक्यातून एक एक आयडिया जन्म घेऊ लागल्या. एकाने वसईच्या खाडीतून गेटवे ऑफ इंडियापर्यंत बोटीने पुतळा घेऊन जावा असं सुचवलं. पण तसं करायचं म्हटलं तरी वसईच्या खाडीपर्यंत पुतळा नेताना 15 ते 16 किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याने न्यावाच लागणार होता. या मार्गावरही वायर्स आणि पूल होतेच की, त्यामुळे जलमार्गाने पुतळा वाहून न्यायची सूचना लगेच रद्द करण्यात आली. एका उत्साही हितचिंतकानं तर पुतळा हेलिकॉप्टरने न्यावा असं सुचवलं. पण इतरांनी त्यावर काहीच मत व्यक्त न केल्याने ती सूचना लगोलग अडगळीत टाकण्यात आली. सरकारी अधिकारी पोलीस आणि वाहतुकीतले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा सुरू होतीच, पण काही तोडगा मात्र सापडत नव्हता. अखेरीस तो सापडला. पुतळा रस्ता मार्गेच न्यावा, मात्र तो नेण्यासाठी ट्रकचा वापर न करता लोखंडी चाकांच्या ट्रॉलीवर ओढून न्यावा ही सूचना व्यवहार्य होती. पण तरीही तपासणी करणं आवश्यक होतं. झालं, पुन्हा मोजमाप घेण्यात आली. 18 फुटांचा पुतळा, अधिक तो ठेवण्यासाठी लागणारी 9 इंच व्यासाची चाकं लावलेली ट्रॉली अशी मिळून एकूण उंची 18 ते 19 फुटाची होत होती. एवढं करूनही पुतळा रस्त्यातील अडथळे सुखरूप पार करेल की नाही ह्याची शंका होतीच.
1: ही शंका दूर व्हावी यासाठी साधारण तेवढ्याच उंचीचा बांबू घेऊन भाऊ आणि त्यांचे काही सहकारी भिवंडी ते मुंबई या रस्त्याने प्रत्यक्ष मोजमाप करण्यासाठी जीपनं निघाले. प्रत्यक्ष पाहणीत पुतळ्याला ट्रॉलीवरून घेऊन जाणंही अडचणीचं आहे हे ध्यानात आलं. तसं केल्यास वायर्सची अडचण येत नव्हती, पण घोड्याच्या पुतळ्याचे उभे कान आणि घोड्यावर स्वार महाराजांच्या पुतळ्याचा जिरेटो कशेळी आणि किंग्स सर्कलच्या पुलाला धडकणार हे ध्यानात आलं. झालं, पुन्हा पुतळ्याच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता या अडचणींवर कशी मात करायची या विचारानं संबंधितांची डोकी पुन्हा कामाला लागली. शेवटी विचार विनिमयानंतर एक तोडगा निघाला. घोड्याचे कान आणि पुतळ्याच्या कमरेचा वरचा भाग पुतळ्यापासून सुटा करावा आणि हे दोन्ही भाग गेटवे ऑफ इंडिया इथे जाऊन पुन्हा जोडले जावेत यावर सर्वांचं एकमत झालं. दोन भागात विभागलेला

0: पुतळा ओढून नेण्यासाठी ट्रक किंवा ट्रॉलीचा वापर केला तर वाटेतल्या खड्ड्यांमुळे पुतळ्याचं नुकसान होण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी पुतळा रोड रोलरने ओढून न्यावा असं ठरवलं गेलं. रोड रोलरची गती ताशी 4 किलोमीटर फक्त एवढीच राखली जाणार होती. रोलरची गती आणि भिवंडी ते मुंबई या अंतराचं गणित मांडून शुक्रवार दिनांक 20 जानेवारी हा महाराजांच्या पुतळ्याच्या प्रवासाचा दिवस नक्की ठरवण्यात आला. महाराजांचा पुतळा मिरवणुकीनं वाजत गाजत मुंबई पर्यंत नेण्याचं निश्चित केलं गेलं. पुतळ्याच्या प्रवासाचा मार्ग, मिरवणुकीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती, मुक्कामाचे टप्पे, वाटेतल्या संभाव्य अडचणी इत्यादीची माहिती ठाण्याचे त्यावेळचे जिल्हाधिकारी श्रीयुत गांगल यांना देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी भिवंडी ते मुंबई या संपूर्ण प्रवासात महाराजांच्या दिमतीला वाहतूक नियमन आणि सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा देण्याचं मान्य केलं.
1: आता भिवंडीच्या कारखान्यात महाराजांच्या पुतळ्याच्या मुंबईवरच्या स्वारीसाठी जय्यत तयारी सुरू झाली. घोड्याचे कान आणि पुतळ्याच्या कमरेपासूनचा वरचा भाग वेगळा करण्यात आला. उर्वरित पुतळा लोखंडी ट्रॉलीवर बसवण्यात आला. भिवंडीहून मुंबईच्या दिशेने जाणारा आग्रा रोड त्यावेळेस सिमेंट काँक्रीटचा होता. त्याच्या 2 स्लॅब्समध्ये रुंद सांधे होते. रस्त्याने जाताना या सांध्यांवर ट्रॉलीची चाकं जाऊन पुतळा कलंडण्याची शक्यता असल्यानं लोखंडी ट्रॉलीवर रेतीने भरलेली पोती ठेवण्यात आली. त्याशिवाय सांध्यांवरून पुतळा घसरू नये म्हणून जास्तीची खबरदारी म्हणून सांध्यांवर लोखंडी प्लेट्स टाकण्याची व्यवस्थाही करण्यात आली. एवढं करूनही तोल जाऊ लागलाच तर तो सावरण्यासाठी पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना दोरखंड बांधून ते धरून चालण्यासाठी पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 10 तगड्या गड्यांवर जबाबदारी देण्यात आली. पुतळ्याच्या वाहतुकीची सर्व जबाबदारी भिवंडी येथील वाहतूकदार भगवान जोशी यांनी घेतली. पुन्हा एकदा उजळणी झाल्यावर सर्वजण 20 जानेवारीच्या दिवसाची वाट पाहू लागले. अखेरीस 20 जानेवारी 1961 दिवस उजाडला. आज महाराजांची स्वारी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने कूच करणार म्हणून सर्वजण उत्साहात होते. पण गेल्या 2-1 वर्षांचा त्यांचा सहवास दुरावणार ह्याची हुरहुरही लागली होती. विरहाची घडी समीप आली होती. भावना दाटून आल्या होत्या. पण जबाबदारी पार पाडणंही गरजेचं होतं. जड मनानं भाऊ आणि सहकारी यांनी महाराजांच्या पुतळ्याच्या निरोपाची तयारी सुरू केली. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोते, आताच आपण अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. लेखक नितीन साळुंके आणि वाचकस्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता. श्रोते, आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93218550. मुळव्यात भगंदर फिशर वर डॉक्टर

0: वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड।
2: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल। अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1820 kg, दोस्त XL 1400 kg, दोस्त प्लस XL 1600 kg आणि बडा दोस्त i5 प्लस 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी।
3: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड। कॉल 7774008516। नियम अटी लागू।
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
6: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना, दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार। संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड।
7: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
8: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
7: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
8: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
9: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
7: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
8: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
10: संपर्क 70 50 10 10 49।
11: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
2: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
1: आणि सर्व खादी रेडीमेड्सवर भव्य 35% डिस्काउंट.
2: संपर्क खादी भवन वजीराबाद हनुमान पेठ नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
3: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा. अधिक दमदार आणि पॉवरफुल अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1120 kg, दोस्त एक्सेल 1400 kg, दोस्त प्लस एक्सेल 1600 kg आणि बडा दोस्त i5+ 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
4: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7774008516. नियम अटी लागू.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 10:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात भगवान पाटील मस्के आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

श्रोतो, आत्ताच आपण लोकसंगीत हा कार्यक्रम ऐकला. आज या कार्यक्रमात भगवान पाटील मस्के आणि सहकारांनी गायलेली लोकगीत आपण ऐकलीत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 11:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 11:32 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूयात अल्ताफ राजा यांच्या स्वरात. वैष्णवदेव यांनी संगीतबद्ध केलेलं हे अल्बम गीत

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूयात नीती गोरे यांच्या स्वरामध्ये आशा गवानकर यांचे बालगीत, संगीतबद्ध केलं आहे वर्षा भावे यांनी.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटी म्हणजेच उधारीचं व्यक्तिमत्व या विषयावर. आणि या विषयावर गप्पा मारणारे आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे. चला तर मग ऐकूया अश्विनी याविषयी नेमकं काय म्हणते.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि कदाचित आपल्या आयुष्याशी अगदी जवळच आहे, कारण आज आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटीज म्हणजेच दुसऱ्यांकडून नकळत उधार घेतलेलं व्यक्तिमत्व. ट्रेंड्स, एस्थेटिक्स, इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया आणि समाजाच्या अपेक्षा या सगळ्यांचा आपल्या विचारांवर, आपल्या आवडींवर, आपल्या दिसण्यावर, आपल्या बोलण्यावर आणि कधी कधी तर आपल्या स्वप्नांवरही परिणाम होतो. प्रश्न असा नाहीये की आपण ट्रेंड्स फॉलो करतो का, प्रश्न असा आहे आपण ट्रेंड फॉलो करतोय की ट्रेंड आपल्याला फॉलो करायला लावत आहे. आज

सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग झालाय. सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्याला दररोज हजारो प्रकारची माणसं, त्यांची जीवनशैली, कपडे, भाषा, विचार, करिअर, रिलेशनशिप्स, फिटनेस रुटीन्स, ट्रॅव्हल आणि सक्सेस स्टोरीज दिसतात. काही सेकंदांत आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आणि या सततच्या एक्सपोजरमुळे आपल्याला अनेक नवीन कल्पना मिळतात. हे चांगलंही आहे. आपण नवीन गोष्टी शिकतो, वेगवेगळ्या संस्कृती समजून घेतो, नवीन स्किल्स शिकतो, करिअर अपॉर्च्युनिटीज शोधतो आणि स्वतःला व्यक्त करण्याचे नवे मार्ग मिळतात. पण या सगळ्याबरोबर एक अतिशय सूक्ष्म प्रतिक्रिया सुरू होते. आपण पाहतो, आपल्याला आवडतं, आपण पुन्हा पाहतो आणि नकळत आपण ते स्वतःमध्ये आणायला सुरुवात करतो. एखाद्या इन्फ्लुएन्सरची बोलण्याची पद्धत आवडते, आपण तशीच बोलायला लागतो. एखाद्याची ड्रेसिंग स्टाईल आवडते, आपण तसंच कपडे घालू लागतो. एखाद्याची मॉर्निंग रुटीन पाहतो आणि वाटतं माझं आयुष्यही असंच असायला हवं. एखाद्याचा रूम एस्थेटिक पाहतो आणि अचानक आपली खोली साधी वाटू लागते. कोणी एखाद्या पुस्तकाची रिकमेंडेशन देतो आणि आपल्याला वाटतं हे पुस्तक वाचलं पाहिजे. कोणी एखाद्या करिअरला ग्लॅमरस दाखवतं आणि आपण स्वतःच्या आवडीपेक्षा त्या करिअरच्या इमेजकडे आकर्षित होतो. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. इन्फ्लुएन्स आणि आयडेंटिटी एकच गोष्ट नाही. दुसऱ्याकडून प्रेरणा घेणं चुकीचं नाही, पण प्रेरणा घेता घेता स्वतःची ओळख हरवणं ही वेगळी गोष्ट आहे. समजा एखाद्या तरुणाला गिटार वाजवणारा कलाकार आवडतो. त्याचं संगीत ऐकून त्या तरुणाला गिटार शिकण्याची प्रेरणा मिळते. ही चांगली गोष्ट आहे. पण जर तो फक्त त्या कलाकारासारखा दिसण्यासाठी गिटार हातात घेत असेल तर प्रश्न वेगळा आहे. कारण त्याने स्किल निवडलेली नाही, त्याने इमेज निवडली आहे. आज एस्थेटिक हा शब्द तरुणांच्या भाषेत खूप लोकप्रिय झालाय. मिनिमल एस्थेटिक, विंटेज एस्थेटिक, ओल्ड मनी एस्थेटिक, स्ट्रीट एस्थेटिक, स्टडी एस्थेटिक, डार्क अकॅडमिया, कॉटेज कोर अशा अनेक ऑनलाईन व्हिज्युअल स्टाईल्स आपण पाहतो. या एस्थेटिक्समुळे क्रिएटिव्हिटी, फॅशन आणि सेल्फ एक्सप्रेशनला नवीन दिशा मिळू शकते. एखाद्या एस्थेटिकमधून आपल्याला रंगांची, कपड्यांची, फोटोग्राफीची किंवा डिझाईनची प्रेरणा मिळू शकते. पण एस्थेटिक ही ओळख नाही, ती आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असू शकते. एखाद्याला काळे कपडे आवडतात म्हणून तो डार्क पर्सनॅलिटीचा आहे असं नाही. एखाद्याला बुक्स आणि कॉफी आवडतात म्हणून त्याचं आयुष्य एखाद्या स्टडी एस्थेटिक सारखं असेल असं नाही. आणि एखाद्याला लक्झरी आवडते म्हणून तो यशस्वी असेलच असंही नाही. कारण दिसणं आणि असणं यात फरक आहे. सोशल मीडियावर आपण जे पाहतो ते बहुतेक वेळा निवडलेलं, एडिट केलेलं आणि एका विशिष्ट उद्देशाने सादर केलेलं कंटेंट असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या ऑनलाईन प्रेझेंटेशनची तुलना आपल्या पूर्ण वास्तविक आयुष्याशी करणं योग्य नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा एक सुंदर फोटोग्राफ दिसतो, पण त्या फोटोग्राफच्या बाहेर त्याचं आयुष्य कसं आहे हे आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं. आपल्याला एखाद्याचा प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन दिसतो, पण त्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसात काय घडलं हे दिसत नाही. आपल्याला एखाद्याचं सक्सेस स्टोरी दिसतं, पण त्या कथेतले अनेक न दिसलेले प्रयत्न, संधी, अडचणी आणि परिस्थिती कदाचित काही मिनिटांच्या व्हिडिओजमध्ये सामावलेले नसतात. म्हणून सोशल मीडियाकडे इन्स्पिरेशन म्हणून पाहिलं पाहिजे, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणून नाही. आपलं आयुष्य कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या 30 सेकंड व्हिडिओमध्ये बसणार नाही आणि ते बसायलाही नको, कारण आपलं आयुष्य आपलंय. आता एक प्रश्न, आपण इन्फ्लुएन्सरकडून फक्त कपडे आणि हेअरस्टाईलच उधार घेतो का? तर नाही. कधी कधी आपण ओपिनियन सुद्धा उधार घेतो. एखादा क्रिएटर एखाद्या विषयावर ठाम मत मांडतो, त्याचे लाखो फॉलोअर्स असतात, आपण ते ऐकतो आणि लगेच म्हणतो हो अगदी बरोबर आहे. पण थांबा, आपण ते खरंच विचार करून मान्य केलंय का, की ते लोकप्रिय असल्यामुळे मान्य केलंय? हीच क्रिटिकल थिंकिंगची सुरुवात आहे. प्रत्येक व्हायरल ओपिनियन हा योग्य असेलच असं नाही. प्रत्येक ट्रेंडिंग प्रोडक्ट आवश्यक असेलच असं नाही. प्रत्येक पॉप्युलर करिअर आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सर आपल्या जीवनासाठी योग्य रोल मॉडेल असेलच असं नाही. रोल मॉडेल निवडताना फॉलोअर्स काउंटपेक्षा त्यांची व्हॅल्यूज, कामं, कॉन्सिस्टन्सी, ज्ञान आणि आपल्यावर होणारा परिणाम पाहणं अधिक महत्वाचं आहे. आणखी एक शक्तिशाली गोष्ट म्हणजे
आपण कोणत्या गोष्टींना वारंवार पाहतो त्यांचा आपल्या

विचारांवर परिणाम होऊ शकतो. आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं रिकमेंडेशन सिस्टम वापरकर्त्यांच्या ऍक्टिव्हिटीनुसार कंटेंट सुचवतात. आपण एखाद्या प्रकारचे व्हिडिओज वारंवार पाहत असाल तर त्याच प्रकारचे किंवा संबंधित कंटेंट आपल्याला पुन्हा पुन्हा दिसण्याची शक्यता असते. यामुळे कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की सगळेच लोक असेच विचार करतात, पण वास्तवात आपण कदाचित एका विशिष्ट प्रकारच्या कॉन्टेंटच्या सततच्या संपर्कात असतो. म्हणून आपला डिजिटल इन्व्हायरमेंट ही महत्वाचा आहे. आपण कोणाला फॉलो करतो, काय पाहतो, कशाला लाईक करतो, कशावर आपला वेळ जातो आणि कॉन्टेंट पाहिल्यानंतर आपल्याला स्वतःबद्दल कसं वाटतं हे प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण काही कॉन्टेंट आपल्याला प्रेरणा देतं, काही कॉन्टेंट आपल्याला शिकवतं, पण काही कॉन्टेंट सतत कंपॅरिझन निर्माण करू शकतो. ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, तो माझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे, सगळे फिरायला जात आहेत, मी का नाही, सगळ्यांकडे नवीन फोन आहेत, सगळ्यांना रिलेशनशिप आहे, सगळे करिअरमध्ये पुढे गेलेत, आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याकडे पाहून असमाधानी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण दुसऱ्यांच्या टाईमलाईनवर जगण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. प्रत्येकाचं स्टार्टिंग पॉईंट वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाच्या संधी वेगळ्या असतात आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो.

आता आपण सामाजिक अपेक्षांकडे वळूयात. बोरोड पर्सनॅलिटी फक्त सोशल मीडियामुळे तयार होत नाही, कधी कधी ती कुटुंबाच्या, समाजाच्या आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या अपेक्षांमधूनही तयार होते. तू कॉमर्स घेतलंस, मग सीए कर. सायन्स घेतलंय, इंजिनिअरिंग कर. इतकं शिकूनही एवढंच? तुझ्या वयात अमुक व्यक्तीने हे केलं, अरे लोक काय म्हणतील. ही वाक्य अनेक तरुणांच्या आयुष्यात ऐकायला मिळतात. कधी ती काळजीपोटी असतात, कधी अनुभवातून आलेली असतात, पण प्रत्येक अपेक्षा आपलं ध्येय असेलच असं नाही. आपल्या आयुष्याचा निर्णय घेताना इतरांच्या अपेक्षांचा विचार करा, पण स्वतःचा आवाज पूर्णपणे बंद करू नका. आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल, जर कुणालाही इम्प्रेस करायचं नसतं तर मला खरंच काय करायला आवडलं असतं. हा प्रश्न सोपा नाहीये, पण खूप महत्वाचा आहे, कारण स्वतःची ओळख सापडते ती एका दिवसात नाही, ती प्रयोगातून तयार होते. तुम्ही काहीतरी शिकता, काहीतरी करून पाहता, काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत, काही चुका होतात, काही निर्णय बदलतात आणि हळूहळू आपल्याला समजू लागतं हे माझं आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःला शोधण्यासाठी प्रयोग करण्याची परवानगी स्वतःला दिली पाहिजे. एखादा कोर्स केला आणि आवडला नाही, ठीक आहे. एखादं हॉबी सुरू केलं आणि सोडलं, ठीक आहे. एखादी करिअर आयडिया बदलली, ठीक आहे. एखादा फॅशन ट्रेंड ट्राय केला आणि नंतर जाणवलं की तो तुमच्यासाठी नाही आहे, काही हरकत नाही. स्वतःची ओळख म्हणजे कायम एकसारखं राहणं नाही. स्वतःची ओळख म्हणजे बदलताना स्वतःला समजून घेणं. आणि इथे एक सुंदर फरक आहे, आय वॉन्ट टू बी लाईक देम आणि दे इन्स्पायर्ड मी टू बिकम मोर लाईक माय सेल्फ. पहिल्या वाक्यात तुलना आहे, दुसऱ्या वाक्यात प्रेरणा आहे. पहिल्या वाक्यात कॉपी आहे, दुसऱ्या वाक्यात ग्रोथ आहे. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयोग करूया, आपल्या सोशल मीडिया फीडकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहूया. ज्या अकाउंट्समुळे आपल्याला शिकायला मिळतं, विचार करायला मिळतं, प्रेरणा मिळते, ते ठेवायचं. ज्या कॉन्टेंटमुळे आपल्याला सतत स्वतःची तुलना करावीशी वाटते, अस्वस्थ वाटतं किंवा स्वतःबद्दल कमीपणा वाटतो, त्यापासून थोडं अंतर ठेवायचं. कुणाला अनफॉलो करायचं की म्यूट करायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं. पण एक गोष्ट नक्की, आपल्या अटेन्शनची किंमत आहे बर का. आपला वेळ ही आपली संपत्ती आहे. आपण आपला दिवस कुठे खर्च करतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. म्हणून आपण फोनचा वापर करूया, पण फोनला आपला वापर करू द्यायचा नाही. बरं, आता एक कल्पना करा, आपण एका मोठ्या बाजारात उभे आहोत. प्रत्येक दुकानातून आवाज येतोय, हे घ्या, हे ट्रेंडिंग आहे, हे सगळे घेत आहेत, हेच सक्सेसफुल लोक वापरतात. पण आपल्या हातात एक वॉलेट आहे, आपण सगळं विकत घेऊ शकत नाही. तसंच आयुष्यातही आहे, प्रत्येक ट्रेंड स्वीकारता येत नाहीत, प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी घेता येत नाही, प्रत्येक ओपिनियन मानता येत नाही, प्रत्येक लाईफस्टाईल जगता येत नाही. म्हणून निवड करण्याची क्षमता ही सुद्धा एक स्किल आहे, आणि स्वतःची निवड करण्यासाठी स्वतःची ओळख आवश्यक आहे. म्हणून आजचा हा मेसेज ट्रेंड्स विरोधात नाही, फॅशन विरोधात नाही, सोशल मीडिया विरोधातही नाही, इन्फ्लुएन्स विरोधात नाही. संदेश फक्त इतकाच आहे, हे सगळं वापरायचं पण स्वतःला हरवून नाही. ट्रेंड आवडला, ट्राय करा. नवीन एस्थेटिक आवडलं, एक्सप्लोर करा. एखाद्या इन्फ्लुएन्सर कडून प्रेरणा मिळाली, लर्न करा. पण शेवटी स्वतःला विचारा, हे खरंच माझ्यासाठी आहे का. आणि उत्तर नाही असेल तर नाही म्हणण्या इतकं स्वातंत्र्य स्वतःला दिलं पाहिजे. कारण स्वतःसारखं असणं म्हणजे नेहमी वेगळं दिसणं नाही. कधी कधी ते फक्त एवढंच असतं, गर्दीत असतानाही स्वतःचा निर्णय स्वतः घेणं. आणि हो, कधी कधी आपण ट्रेंड फॉलो करतो, कधी दुसऱ्याची स्टाईल कॉपी करतो, कधी चुकीचा करिअर डिसिजन घेतो, कधी दुसऱ्यांच्या अप्रुव्हलच्या मागे धावतो. याचा अर्थ आपण हरलो असा नाही. स्वतःला दोष द्यायचा नाही, फक्त थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, मी हे का करतोय किंवा करते. हा एक प्रश्न अनेक निर्णय बदलू शकतो. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगायची आहे. आरशा

0: समोर उभा राहिल्यावर आपण आपला चेहरा पाहतो, पण स्वतःला ओळखण्यासाठी फक्त आरसा पुरेसा नसतो. आपल्या आवडी पाहायच्या, आपले निर्णय पाहायचे, आपल्या मुलांकडे पाहायचं, आपण कोणी नसताना काय करतो हे पाहायचं, कारण तिथेच आपली खरी ओळख हळूहळू दिसायला लागते. आपण कोणाच्या सारखे होऊ शकतो, पण आपल्यासारखे होण्यासाठी आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून दुसऱ्यांकडून शिकत राहायचं, प्रेरणा घेत राहायचं, जग पाहत राहायचं, नवीन ट्रेंड्स अनुभवत राहायचं, पण प्रत्येक वेळी आपल्या मनात एक छोटासा प्रश्न जिवंत ठेवायचा, हे खरंच माझं आहे का. जर उत्तर हो असेल तर आत्मविश्वासाने पुढे जायचं, जर उत्तर नाही असेल तर बदलण्याची भीती बाळगायची नाही, आणि जर उत्तर अजून सापडत नसेल तर ते शोधायचं. कारण स्वतःला शोधणं ही सुद्धा एक जर्नी आहे. आज आपलं व्यक्तिमत्व पूर्ण झालेलं नाही आणि ते होण्याची गरजही नाही, आपण अजून घडत आहोत. आपल्या अनुभवांनी, आपल्या चुकांनी, आपल्या यशांनी, आपल्या प्रश्नांनी, आपल्या नात्यांनी आणि आपल्या निवडींनी. म्हणून बोरोड पर्सनॅलिटी घेण्यापेक्षा स्वतःची पर्सनॅलिटी घडवायची आहे. दुसऱ्यांच्या आयुष्याची कॉपी बनण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा ओरिजिनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. आणि कदाचित आपली खरी ओळख एखाद्या ट्रेंडमध्ये सापडणार नाही, ती सापडेल त्या दिवशी, तेव्हा आपण स्वतःला शांतपणे म्हणायचंय, मला कोणासारखं व्हायचं नाही, मला माझ्या सर्वोत्तम रूपात स्वतःसारखं व्हायचंय. सो ट्रेंड्स येतील, ट्रेंड्स जातील, एस्थेटिक्स बदलतील, इन्फ्लुएन्सर बदलतील, लोकांच्या अपेक्षा बदलतील, पण आपल्याकडे एक अमूल्य गोष्ट कायम राहील, ती म्हणजे आपली निवड. आणि ती जपायची, स्वतःला ओळखायचं, शिकायचं, बदलायचं, वाढायचं, पण स्वतःला विसरायचं नाही. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारे घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च

0: न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून एसआयआरची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत मनसेनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. ही मोहीम प्रत्येक विभागात राबवून ती आणखी तीव्र करणार असल्याचं मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, कॅग, रिझर्व्ह बँक अशा घटनात्मक संस्थांना बदनाम करायचं, त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत असं चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करायचं हा काँग्रेसचा डाव असून त्यांना राज्यघटना नाकारून कडवी डावी विचारसरणी आणायची आहे असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयएनएस मंगरोळ ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. मुंबईच्या नौदल गोदीत आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय वात्स्यायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 पर्यंत कार्यरत असलेली जलसुरुंगरोधक युद्धनौका आयएनएस मंगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं आज केली. महागाई, उपभोग आणि उत्पादन यासारख्या घटकांमधल्या सांख्यिकीय संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित

0: मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधू कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसंख्या गणनेच्या कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. टपाल विभागाच्या मुंबई इथल्या मुख्यालयानं आज फिलॅटेली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणं, तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणं आणि या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई टपाल मुख्यालयात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आणि छोटी हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
2: पण आजी तुझ्या नावे
3: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाच्या अनुषंगाने अनेक धोरणात्मक योजना आणि उपाययोजना राबवल्या. त्याच्याच विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाला प्राधान्यक्रमावर ठेवलं. नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला त्यांनी आर्थिक अधिकारांचं रूप दिलं. या संकल्पनेची खरी सुरुवात देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यापासून झाली. शून्य शिल्कीचं जनधन बँक खातं हे त्यांच्या अशाच प्रयत्नांचं फलित. आज मितीला जनधन योजनेअंतर्गत देशभरात 57 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली असून

0: त्यात 2,94,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेव जमा आहे. महत्वाचं म्हणजे यात 55% जास्त खाती महिलांची तर सुमारे 78% खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत. सामान्य माणसाला औपचारिक बँकिंग व्यवस्थेच्या कक्षात आणत प्रधानमंत्र्यांनी रचलेल्या या आर्थिक समावेशनाच्या भक्कम पायाविषयी अधिक सांगतायत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारत सरकारने पंतप्रधान जनधन योजना ही वित्तीय समावेशन या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प 28/8/2014 पासून सुरू केला. आतापर्यंत जवळजवळ 59 कोटी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. झिरो बॅलन्स अकाउंट अशा पद्धतीची ही खाती ग्रामीण भागातल्या खास करून सर्व नागरिकांना उघडायला लावली. त्याच्या मागे खूप मोठा उद्देश होता, त्यामुळे आधार लिंक सगळं आपोआप त्यात झालं. त्याच्यामध्ये शून्य बॅलन्स अकाउंट उघडायचं असल्यामुळे लोकांना काही डिपॉझिट करायची गरज नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या बँक अकाउंटमध्ये

0: नागरिकांना उघडायला लावली त्याच्यामागे खूप मोठा उद्देश होता. त्यामुळे आधार लिंक सगळं आपोआप त्यात झालं. त्याच्यामध्ये शून्य बॅलन्स अकाउंट उघडायचं असल्यामुळे लोकांना काही डिपॉझिट करायची गरज नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या बँक अकाउंटमध्ये खाती उघडली. ही खाती उघडल्यानंतर त्या व्यक्तीला विमा सुद्धा या खात्याअंतर्गत मिळाला. त्या खात्यामध्ये विमा कवच साधारणतः जीवन विमा साधारण 30,000 रुपयाचं त्यांना कवच मिळालं. अपघात विमा असेल ते 1 लाख ते 2 लाख त्याच्या कंडिशन सकट विमा कवच असं मिळालं. याचा वापरही सबस्टॅन्शियल केला गेला. या जवळजवळ इन्शुरन्सचा 12,539 एवढे दावे या स्कीमच्या अंतर्गत केले गेले. त्यातले 8,199 दावे हे सेटल झाले आणि 93.5 कोटी एवढं पैसे या मोहिमेअंतर्गत दिले गेले 2023 पर्यंत. त्यामुळे हे अतिशय उत्साहवर्धक आणि खरोखरी ग्रामीण जनतेला बँकिंग सेक्टरमध्ये आणणारी अशी महत्वाची ही स्कीम होती. याच्यामध्ये आणखीन एक असं प्रोव्हिजन होती की उचल योजना याच्यामध्ये केली होती. ज्यांची अकाउंट्स नीट चाललेली आहेत अशा सगळ्यांना काही मर्यादेपर्यंत ओव्हरड्राफ्ट टाईप फॅसिलिटी याच्यामध्ये दिली होती. त्यामुळे लोकांना त्याचा चांगला फायदा झाला. रुपे डेबिट कार्ड हे या स्कीमला अप्रूव्ह केलं गेलं. त्यामुळे बँक अकाउंटमध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकत होतात. त्याचा फायदा असा झाला की लोकांना कॅश घेऊन फिरायची गरज लागेल्या आणि खिशात कॅश नसतानाही व्यवहार होत होते. सेटलमेंट व्यवस्थित होत होते. त्यामुळे एकतर मास्टर आणि व्हिसाची मक्तेदारी थोड्याफार प्रमाणात कमी झाली आणि याचा खूप चांगला फायदा भारतीय जनतेला झाला. याच्यात महत्वाचं म्हणजे एक तर बँकांमध्ये जाण्याला जी भीती असायची लोकांची ती भीती हळूहळू कमी झाली. लोक बँकिंग साक्षर झाले आणि सहजपणे आपापले व्यवहार बँकांमध्ये खास करून महिलाही सहजपणे हा आपापला व्यवहार बँकांमध्ये करू लागले.
1: श्रोते हो, जनधन खात्यांबरोबरच शासन व्यवस्थेतली पारदर्शकता आणि डिजिटल क्रांतीची सांगड घालत प्रधानमंत्र्यांनी अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी जनधन, आधार आणि मोबाईल म्हणजे जॅम या त्रिसूत्रीचा वापर करत लाभांचं थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याची धोरणात्मक परंपरा प्रशासनात रुजवली. या माध्यमातून आतापर्यंत गेल्या वर्षभरात 6,90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी आणि प्रशासकीय गळती पूर्णपणे संपुष्टात आली. याच धोरणाचा टप्पा असलेल्या UPI या स्वदेशी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल आर्थिक देवाणघेवाण सामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांच्या आवाक्यात आणली. आर्थिक समावेशनाच्या त्यांच्या या डिजिटल दृष्टिकोनाचं अधिक विश्लेषण करत आहेत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
0: भारतीय सरकारनी पंतप्रधानांनी विशेष करून 2014 नंतर जे जनधन योजना चालू केल्या त्याचा उपयोग एक वेगळ्या पद्धतीने सर्वदूर असा झाला. त्याच्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे प्रत्यक्ष लाभ अंतरण हा जो प्रकार म्हणजे सरकारी अनुदान असेल, शेती संदर्भातलं काही अनुदान असेल, हे सगळं जे अनुदान पूर्वी असं म्हटलं जायचं की 1 रुपया पाठवला तर 20 पैसे अकाउंटमध्ये जातात, हे सगळं अवॉइड करून एका क्लिकवरती काही सेकंदात सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पूर्णच्या पूर्ण पैसे जायला लागले. त्यामुळे हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला परिणाम 100% पैसे ज्याच्या त्याच्या खात्यात जायला लागल्यामुळे शेतकरी, शिक्षकांचे ग्रामीण भागातील पगार हे सगळे बँकिंगमध्ये आल्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला. एकदा बँकेत पडलेली रक्कम सगळीच्या सगळी काही विड्रॉ होत नाही, जेव्हा लागेल तशी विड्रॉ व्हायला लागली. त्यामुळे स्वाभाविक त्यांना त्याच्यावरती थोडंफार व्याजही मिळायला लागलं. त्यामुळे असा हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला फायदा सरकारी योजनेद्वारे झाला. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही जी प्रणाली भारताने विकसित केली आणि भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली. संसदेत बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की भारतात शक्य आहे का, भारत एवढा मागासलेला आहे. म्हणजे हसण्यावरही नेलं होतं की इमॅजिन करा एखादी भाजीवाली बाई टोपलीवर भाजी घेऊन चालली आणि UPI द्वारे पैसे घेईल. पण खास करून कोविड नंतर ज्या पद्धतीने ही स्कीम लागू झाली, इतक्या सोप्या पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करायची पद्धत लागू झाली, त्याचा इतका चांगला परिणाम झाला की छोट्या छोट्या व्यापारी सुद्धा, अगदी नारळ पाणी विकणारे, भाजी विकणारे हे व्यापारी सुद्धा आपल्या इथे जीपेची सोय करू लागले, UPI कोड तिथे ठेवू लागले आणि त्याच्या माध्यमातून फटाफट फंड ट्रान्सफर आणि व्हॉइस सिस्टम त्याला लावली गेली. त्या व्हॉइस सिस्टीममुळे अकाउंटमध्ये बॅलन्स क्रेडिट झाल्याचा आवाजाद्वारे तिथे कळायला लागल्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. एकदा का सर्वसामान्य माणसाचा त्या सिस्टीमवरचा कॉन्फिडन्स वाढला की ती सिस्टीम अंमलात आणायला किंवा सर्वदूर पोचायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे लोकांच्या खिशात कॅश न ठेवता बँकिंग व्यवहार करणं हे सगळ्यांना सोपं पडायला लागलं. खरेदी बँकिंग व्यवहारामधनं होते आणि विक्री बँकिंग व्यवहारामधनं होते. त्यामुळे कॅशची जी आवश्यकता होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. त्याचा फायदा नक्कीच व्यापाऱ्यांना झाला. दुसरा फायदा

0: असा की सर्व व्यवहार हे बँकिंगमध्ये आल्यामुळे पॅरलल जे कॅश ट्रान्झॅक्शन होत होती त्याचा काहीही अंदाज सरकारला नव्हता, तोही कुठेतरी रेकॉर्डवर आला, हा एक त्याचा आणखीन एक फायदा असा झाला. हे आधारशी सगळं लिंक असल्यामुळे मॉनिटरिंग करणं हेही त्या एकूण सिस्टीममधनं सहज शक्य होत आहे. त्यामुळे इनडायरेक्ट असा हा फायदा फार चांगल्या पद्धतीने सरकारला झाला. भारताचा ह्या UPI सिस्टम बघून परदेशातल्या लोकांनी हे कसं लागू करता येईल असा विचार करायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी याच्यावरती अभ्यास सुरू आहे आणि ही जी प्रणाली आहे भारताकडनं इम्पोर्ट करतील अशाही पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ह्या स्कीमचाही खूप फायदा भारताला झाला.
1: श्रोतेहो, आजवर संस्थात्मक वित्तपुरवठ्यापासून वंचित राहिलेल्या मोठ्या वर्गाला सुलभ वित्तपुरवठ्याच्या कक्षेत आणणं हा प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयांमधला महत्वाचा टप्पा ठरला आहे. या अंतर्गतच राबवल्या जात असलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत आजवर 57 कोटींपेक्षा जास्त अर्जदारांना 40 लाख कोटी रुपयांहून अधिक तारणमुक्त कर्ज दिली गेली आहेत. महत्वाचं म्हणजे यातल्या 60% लाभार्थी महिला आहेत. दुसरीकडे पीएम स्वनिधी योजनेतून त्यांनी छोट्या विक्रेत्यांना आधार दिला तर महिला बचत गटांना बँकिंग कर्जाशी जोडून कोट्यवधी महिलांना उद्योजक बनवण्याचं काम केलं. याचविषयी अधिक सांगतायत आर्थिक आणि बँकिंग व्यवस्थेचे अभ्यासक विनायक कुलकर्णी.
2: पंतप्रधानांनी आर्थिक अंतर्भूतता म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला प्रधानमंत्री मुद्रा योजना जेव्हा लागू केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की जी सर्व बँकांमध्ये आतापर्यंत जी कर्ज दिली जात होती त्याला कोणतरी गॅरंटर म्हणजे हमी लागत होती किंवा तारण काहीतरी द्यावं लागत होतं. तर ह्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचं तारण न घेता बँकांच्याच मार्फत अर्थसहाय्य केलं जात होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज अशा स्वरूपात त्यांनी 50,000 पासून 5 लाखापर्यंत आणि 5 ते 10 आणि मग नंतर मग 2024-25 साधारणपणे अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी जी 10 लाखाची मर्यादा होती ती त्यांनी वाढवून 20 लाखापर्यंत केली. म्हणजे एक चांगली गोष्ट गेली की विना तारण कर्ज उपलब्ध करून दिलं. त्यानंतर पीएम स्वनिधी योजना जी होती अर्थसहाय्य करून फेरीवाले किंवा जे कोण रस्त्यावर बसून जे काही विकणारे विक्रेते आहेत त्यांना विशेषतः खेळत्या भांडवलासाठी निधी पुरवठा किंवा अर्थसहाय्य करण्याची योजना ही आणली गेली. ती अगदी म्हणजे 10-20 हजार रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत त्यांना हे सुद्धा तारणमुक्त कर्ज दिलं गेलं आणि याच्यामध्ये जर तुम्ही वेळेवर व्याज आणि हप्ता जर फेडलात तर तुम्हाला 60% व्याजाचं अनुदान ते त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि हे सगळं करत असताना याच विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना UPI वापरायला लावलं आणि त्यामुळे काय झालं की कॅशबॅकची सुविधा मिळाली, त्यामुळे त्यांचं स्वतःचं क्रेडिट रेटिंग पण सुधारलं, म्हणजे पतमापन सुधारलं. या पतमापनाचा त्यांना वैयक्तिक जेव्हा समजा घर घ्यायचं असेल, वाहन घ्यायचं असेल किंवा इतर कुठलं मोठं कर्ज घ्यायचं असेल तर या पतमापन श्रेणीचा म्हणजे ज्याला सिबिल रेटिंग म्हणतात तिथे त्यांना उपयोग होऊ लागला. तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप की महिला बचत गटांचं सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँका यांच्याशी डायरेक्ट लिंकेज केलं आणि हे लिंकेज करताना त्यांनी त्यांना एक कर्ज आणि रिव्हॉल्विंग फंड उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही जी मर्यादा होती तारणमुक्त कर्जेची ती या बचत गटांसाठी 10 लाखावरून डायरेक्ट 20 लाखांपर्यंत केली आणि जे मोठे महिला उद्योजक आहेत की ज्यांनी नव्या काही प्रकल्प मोठे घेऊन आलेले आहेत त्यांना 10 लाख ते साधारणपणे 1 कोटीपर्यंतचं कर्ज त्यांनी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं. आणि चौथा जो मुद्दा आहे जी वंचित लोक आहेत किंवा जी मागे पडलेली लोक आहेत की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही किंवा बँक खातं पण नाही अशा लोकांना कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जी चालू केली आणि ज्याच्यातून 0 बॅलन्स म्हणजे 0 शिल्लक ठेवून आणि 10,000 पर्यंतची ओव्हरड्राफ्ट ही सुविधा दिली. तर दुसरीकडे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जे पारंपरिक जे कुटीरोद्योग म्हणूया किंवा असे काही कारागीर आहेत की सुतार, लोहार, कुंभार यांना त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी किंवा त्यांच्या आधुनिकतेसाठी त्यांना 1 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं 5% व्याजावरचं तारणमुक्त कर्ज दिलं गेलं. आणि त्याचबरोबर मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टद्वारे त्यांना विनातारण कर्ज मिळण्यासाठी की जेणेकरून बँका या सामान्य लोकांना कर्ज नाकारू शकणार नाहीत अशा प्रकारचा एक क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट उभारला हा एक अंतर्भूततेच्या ह्याच्यातून केलेलं एक मोठं योगदान आहे असं मला वाटतं. याच्यातला दुसरा एक पार्ट जो आहे की याचा खरोखरच आतापर्यंत किती सहाय्य झालं याचा जर विचार केला

0: अगदी म्हणजे पीएम स्वनिधीचा जर उपयुक्त विचार केला तर जवळजवळ 18,475 कोटी रुपयांचं कर्ज आजपर्यंत वितरित झालेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी 46% लाभार्थी महिला आहेत याच्यात. हाही एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे. आणि डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून मात्र 55 लाख अधिक जे विक्रेते आहेत त्यांना सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं आणि त्यांनी आतापर्यंत 9 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार ते करत आहेत आणि त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर हा एक भाग जो आहे आपल्याला इथे दिसून आलेला आहे. दुसरा एक सांगायचं गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला महिला उद्योजक जे आहेत त्यांना पण विशेष करून एकूण मंजूर झालेली जी कर्ज होती त्याच्या जवळजवळ 2/3 कर्ज फक्त महिला व्यावसायिकांनाच देण्यात आली होती. हा एक सामाजिक आणि महिला सशक्तीकरणाचा एक जो टप्पा होता तो या निमित्ताने पार पाडला गेला होता. त्याशिवाय इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती त्यांना पण जवळजवळ 91%पेक्षा जास्त लोकांना फायदा दिला गेलेला आहे. आणि स्टँड अप इंडिया म्हणून जो प्रकल्प राबवला गेला या सेल्फ हेल्प ग्रुपच्या बँक लिंक करण्याच्या माध्यमातून पुढे त्याच्यातून तर 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिल्यामुळे अनेक महिला या चांगल्या उद्योजक बनलेल्या आहेत. काही तर निर्यातदारही बनलेल्या आहेत. म्हणजे आर्थिक अंतर्भूतता जी आहे किंवा जे मी असं म्हणेन की फायनान्शियल इन्क्लुजनचं जे पेनिट्रेशन आहे ते पूर्णपणे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे गेल्या 15 ते 20 वर्षांमधलं काम आहे आणि ते दिसून येत आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांची वाटचाल हे आर्थिक समावेशनाची यशोगाथाच आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर 20 आश्विन शके 1948 अर्थात दिनांक 12 ऑक्टोबर 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया शेततळ्यातील मत्स्य शेती याविषयी. डॉक्टर कनिष्क विजय आचार्य, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

0: मंडळी, आताच आपण उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया शेततळ्यातील मत्स्यशेती याविषयी डॉक्टर कनिष्क विजय आचार्य, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आपण शेती करतो, शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतरही व्यवसाय करत असतो, जसं की दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, वराह पालन आहे, असे शेतीला पूरक व्यवसाय आपण करत असतो. मंडळी, असाच एक शेतीपूरक व्यवसायही आपण दुसरा एक करू शकतो, तो म्हणजे आहे मत्स्य शेती. आणि हे मत्स्यशेती करण्यासाठी आपल्याला काय काय नियोजन करावं लागतं, आणि त्यातल्या त्यात मत्स्यशेती करण्यासाठी पाण्याची उपलब्धता असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानंच शेततळ्यातील मत्स्यशेती या विषयावर आज आपण डॉक्टर कनिष्क विजय आचार्य यांच्याकडून माहिती घेणार आहोत. डॉक्टर कनिष्क विजय आचार्य हे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक नांदेड इथं सध्याला सर कार्यरत आहेत. तेव्हा आज आपण शेततळ्यातील मत्स्यशेती काय आहे, ती कशी करता येते, त्यासाठी आपल्याला नियोजन काय करावं लागतं, आणि या मत्स्यशेतीपासून आपल्याला काय किती कसा लाभ होऊ शकतो, याबद्दल आज आपण सरांकडून निश्चितच मार्गदर्शन घेऊयात. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर कनिष्क विजय आचार्य सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर, आज आपण जो विषय ठेवलेला आहे शेततळ्यातील मत्स्य शेती, सर या विषयी आपण चर्चा करत असताना मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छितो की मत्स्यशेती आहे अर्थात शेततळ्यातील मत्स्यशेती, ही मत्स्यशेती करत असताना मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्यशेती म्हणजे नेमकं काय आहे, सर याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगा.
1: सर, मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्यशेती याचा अर्थ पाटबंधारे विभागाचे तलाव असतील, पाझर तलाव असेल, गाव तलाव असेल, वन तलाव असतील, किंवा शेत जमिनीत तयार केलेले तलाव किंवा शेततळ, यामधील माशांच्या जलद वाढीसाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार करणं, आणि त्या परिस्थितीमध्ये मासे, कोळंबी यांचं

0: बीज सोडणं आणि यांना योग्य प्रमाणामध्ये मुबलक अन्न पुरवठा करणं आणि त्यांची विक्री योग्य अवस्थेपर्यंत प्रयत्नपूर्वक वाढ करून अधिकात अधिक उत्पादन मिळवणं म्हणजेच मत्स्य संवर्धन, मत्स्य शेती आणि मत्स्य व्यवसाय असं म्हटलं जातं.
1: खूप छान, खूप छान सर. बरं सर, हा मत्स्य व्यवसाय जो आहे याच्या काही प्रमुख शाखा ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत? बरं,
0: हो सर, मत्स्य व्यवसायाच्या प्रमुख 5 शाखा आहेत. त्यामध्ये फिशरीज इंजिनिअरिंग ही प्रमुख शाखा, त्याच्यानंतर फिशरीज हायड्रोग्राफी, फिशरीज बायोलॉजी, एक्वाकल्चर आणि फिश प्रोसेसिंग, म्हणजे आपण माशांवरती मर्तुकीनंतर झालेली प्रक्रिया जी करतो त्याला प्रोसेसिंग असं म्हणतात. सर्वप्रथम मी सांगेल फिशरीज हायड्रोग्राफी बद्दल. फिशरीज हायड्रोग्राफी म्हणजे माती आणि पाण्याची गुणवत्ता तपासणे, वातावरणातील बदल याचा अभ्यास करणे. यानंतर आहे फिशरीज इंजिनिअरिंग, यात प्रामुख्याने पुढील कामाचा समावेश होतो, जसं की तलावाचे खोदकाम करणे, फिल्टर असेल, एरिएटर असेल, मासेमारीसाठी लागणारी जाळी असेल. यानंतर आहे फिशरी बायोलॉजी, म्हणजे जीवशास्त्र. याच्यात माशांचा जीवनक्रम, त्यांना होणारे विविध आजार, आवश्यक प्रमाणात माशांची वाढ होण्याकरता लागणारे नैसर्गिक खाद्य, जसं की वनस्पती प्लवंग असेल, प्राणी प्लवंग असेल, शैवाल असेल, पान वनस्पती असतील, आणि त्याप्रमाणेच अतिरिक्त आवश्यक कृत्रिम खाद्य यांचा समावेश होतो. नंतर येतं ऍक्वाकल्चर, हा महत्वाचा विषय आहे. ऍक्वाकल्चर मध्ये मत्स्यबीज उत्पादन, उत्पादनासाठी आपल्या पावसाळ्यात, म्हणजे पावसाळा म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये हा माशांचा प्रजनन काळ असतो.
1: अच्छा.
0: आणि याकरिता उचित नैसर्गिक वातावरण निर्मिती केल्यानंतर भारतीय प्रमुख कार्प जसे की कतला, रोहू, मृगल या माशांच्या प्रजनकांपासून कृत्रिम हार्मोनल इंजेक्शन देऊन त्यांना प्रजननाकरिता प्रोत्साहित करणे व त्यांच्यापासून शुद्ध प्रतीचे व शुद्ध मत्स्य बीज उत्पादन घेणे आणि हे तयार केलेले मत्स्य बीज तलावांमध्ये संचयन करणं, जेणेकरून मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होईल. आणि सर्वात शेवटचा आहे तो सर फिश प्रोसेसिंग, म्हणजे प्रक्रिया. तसं पाहिलं तर मासा हा पेरिशेबल, म्हणजे नाशवंत पदार्थ आहे. याच्यामुळे हा जेव्हा मरतो त्याच्यानंतर लगेच तात्काळ खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याकरिता मासे हे बर्फामध्ये साठवून ठेवावे लागतात आणि बर्फात साठवून त्यांना बाजारपेठेत विक्री करणं अत्यंत आवश्यक असतं. व या प्रक्रियेला दुसरा पर्याय म्हणून माशांना जास्त काळ टिकवण्यासाठी माशांना वाळवणे, खारवणे, तळणे व त्याप्रमाणेच माशांपासून मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती करणं अत्यंत आवश्यक असतं. सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माशांपासून मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ म्हणजे याला आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो. तर माशांपासून मत्स्य चकली बनवली जाते, मत्स्य शेव बनवला जातो, मत्स्य वडा बनवला जातो, मत्स्य कटलेट बनवलं जातं, लोणचं बनवलं जातं, पापड बनवला जातो, फिश मोमोज सुद्धा बनवले जातात आणि समोसे सुद्धा बनवले जातात. तर याला म्हणतात मत्स्य मूल्यवर्धन, म्हणजेच व्हॅल्यू ऍडिशन.
1: खूप खूप खूप छान सर. बरं सर, आता आपण मत्स्य व्यवसायाचे जे प्रमुख शाखा आहेत, जसं की आपण फिशरीज इंजिनिअरिंग आहे, फिशरीज हायड्रोग्राफी आहे, फिशरीज बायोलॉजी आहे, ऍक्वाकल्चर आहे आणि फिश प्रोसेसिंग आहे, या शाखा सांगितल्यात. बरं सर, जेव्हा आपण मत्स्य शेती करण्याचा प्रयत्न करत असतो तर हे करत असताना जैविक रचनेनुसार या माशांचे प्रकार कोणते कोणते आहेत, याबद्दल आपण काय सांगणार?
0: माशांचे जैविक रचनेनुसार काही प्रकार पडतात, जसे की प्रामुख्याने 3 जे की आहेत, मांसाहारी मासे, शाकाहारी मासे आणि उभयाहारी मासे. पहिल्यांदा बघू मांसाहारी मासे. हे मासे ना पाण्यातील छोटे कीटक, पानकिडे, छोटे मासे, माशांची अंडी, बेडूक इत्यादी खातात. यानंतर येतात शाकाहारी मासे. हे मासे पाण्यातील वनस्पती प्लवंग, त्याप्रमाणे शैवाल, पान वनस्पती इत्यादी खातात. आणि उभयाहारी मासे, हे मासे मांसाहारी मासे आणि शाकाहारी मासे हे जे खातात त्यांचं खाद्य खातात.
1: अच्छा. बरं सर, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण शेती करतो, शेतीतून चांगल्यात चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण मत्स्य शेती म्हणून शेतीला पूरक असा व्यवसाय करतो तेव्हा अर्थातच आपण चांगल्यात चांगला फायदा मिळवण्यासाठी करण्याचा प्रयत्न करत असतो. सर, ही मत्स्य शेती करत असताना या मत्स्य व्यवसायासाठी ज्या माशा लागतात, जी माशांची जाती लागतात, या जातीची निवड आपण कशी करायची?
0: हो सर, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. माशांच्या जाती निवडण्यासाठी त्या माशांमध्ये काही गुणधर्म असावे लागतात. तर गुणधर्म म्हणजे तो मासा जो आहे तो सहजरित्या पर्यावरणाशी जुळून घेणारा असावा. त्यानंतर त्याची वाढ ही जास्तीत जास्त लवकर म्हणजे

0: कमी वेळेत जास्त वाढणारा असावा, त्यानंतर तो कृत्रिम खाद्य खाणारा असावा, त्यानंतर पर्यावरणातील बदल सहन करणारा असावा, तसेच तो मांसाहारी नसावा जेणेकरून पाण्यातल्या दुसऱ्या माशांना तो खाऊ नये आणि इतर माशांच्या जातीसोबत तो राहणारा असावा. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की बाजारात सहजरित्या विकला जाणारा आणि चांगली किंमत मिळणारा असावा.
1: छान. बरं सर, आता आपण माशांच्या जातीची निवड आपण कशी करायची याबद्दल सांगितलं. बरं सर, मत्स्य व्यवसायासाठी ज्या माशांच्या ज्या जाती आहेत ह्या अर्थातच आपण जे निष्कर्ष आता आपण दिलेत हे या निष्कर्षाला उतरणाऱ्या कोणत्या जाती आहेत, बरं याबद्दल आपण काय सांगणार?
0: तर या निष्कर्षाला उतरणारे सगळ्यात महत्वाचे आहेत भारतीय प्रमुख कार्प, ह्याला इंडियन मेजर कार्प असं संबोधलं जातं. यामध्ये प्रामुख्याने येतो कतला, यानंतर रोहू आणि मृगल.
1: अच्छा.
0: आणि यासोबतच सायप्रिनस, झिंगा, तिलापिया, पंगॅशियस, गवत्या, चंदेरा या जातीचा पण वापर केला जातो.
1: खूप छान, खूप छान सर. बरं सर, शेतकरी बांधव शेती करत आहेत आणि शेती करत असताना वेगवेगळ्या प्रकारे शेती करावी लागते, तर सर हे मत्स्यशेती जी आहे आणि मत्स्य संवर्धन जे आहे हे करताना याचे काय काय प्रकार आहेत, बरं याबद्दल आपण काय सांगणार?
0: हो सर, नक्कीच. तर मत्स्यशेतीचे किंवा मत्स्य संवर्धनाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. यामध्ये आहे एक्सटेन्सिव्ह फार्मिंग, सेमी इंटेन्सिव्ह फार्मिंग आणि इंटेन्सिव्ह फार्मिंग. सर्वप्रथम एक्सटेन्सिव्ह फार्मिंग बद्दल माहिती सांगतो. तर एक्सटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये नैसर्गिक तलाव म्हणजे नॅचरल रिसोर्सेस याच्यामध्ये मत्स्यबोटुकलीचे संचयन करून आणि नैसर्गिकरित्या माशांची वाढ केली जाते व मत्स्योत्पादन घेतलं जातं. यानंतर येतं सेमी इंटेन्सिव्ह फार्मिंग. यामध्ये तलाव कृत्रिम येत्या तयार करून या कृत्रिम तलावात मत्स्यबोटुकली सोडून त्यांना आवश्यक त्या प्रमाणात कृत्रिम खाद्य देऊन व त्यांना होणाऱ्या रोगांचे रोगनिदान करून माशांची वाढ केली जाते व या माशांचे उत्पादन घेतले जाते. आता शेवटचं आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग. ही थोडी वेगळ्या प्रकारची आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जसं की रास, बायोफ्लॉक, एक्वापोनिक्स या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माशांची वाढ केली जाते, त्यांचे संवर्धन केले जाते व माशांचे उत्पादन घेतले जाते.
1: खूप छान, खूप छान सर. बरं सर, पुढचा प्रश्न मला एक असा करायचा आहे. आता आपला नांदेड जिल्हा आहे, नांदेड जिल्हा परिसर जो आहे हा गोड्या पाण्याचाच भाग आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण समुद्रापासून किंवा खाऱ्या पाण्यापासून बऱ्यापैकी दूर आहोत. समजा तसं खाऱ्या पाण्याची सुद्धा माशी आपल्याकडे येत नाही, अशातला काही भाग नाही, येऊ शकते. परंतु सर, समजा आपल्या भागामध्येच समजा हे मत्स्यशेती करायची आहे, अर्थात गोड्या पाण्यातील शेती, मत्स्यशेती करायची आहे, तर या गोड्या पाण्यातील माशांचं संवर्धन आपण कसं करायला पाहिजे याबद्दल काय सांगणार?
0: हो सर, नक्कीच. यामध्ये प्रामुख्याने यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की भारतीय प्रमुख कार्प म्हणजे इंडियन मेजर कार्प, कतला, रोहू आणि मृगल ह्या प्रमुख जाती आहेत. या माशांचे संवर्धन केलं जातं. यासाठी सगळ्यात महत्वाची प्रथम पायरी आहे की जागेची निवड करणं आणि तलाव खोदकाम करणं. मत्स्य संवर्धन व्यवस्थापनासाठी आयताकृती आकाराचा व किमान 0.2 ते 0.5 हेक्टर जलक्षेत्राचा तलाव तयार करायचा. त्याची खोली जास्त नसावी, 3 मीटर ही योग्य आहे. यानंतर प्लास्टिक अस्तर नसलेले जे तलाव आहेत त्या तलावाची नांगरणी करणे. यामुळे काय होतं, मातीमधील जे विषारी आणि निरुपयोगी वायू हे मुक्त होतात. यानंतर तलावामध्ये प्रथम पाणी घेताना ते पाणी जे आहे ते गाळून घेणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून पाणलोट क्षेत्र असेल किंवा विहीर असेल किंवा कॅनॉल असेल इथून जे तुम्ही पाणी घेता त्या पाण्यासोबत काही बेडूक, निकृष्ट जातीचे मासे, खेकडे, पानसाप इत्यादी मांसभक्षक किंवा मासेभक्षक जे कीटक असतात ते सुद्धा येऊ शकतात.
1: नक्कीच,
0: यांनी प्रवेश करू नये यासाठी हे पाणी गाळून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यानंतर पुढची पायरी आहे पाण्यामधल्या पाणविली काढून टाकणं. पाण्यामध्ये पाणीविली नसाव्यात.
1: अच्छा.
0: यासाठी तलाव हा पाणीविली पासून मुक्त असावा याकरिता पाणीविली काढून टाकाव्यात. यासाठी उपाययोजना आहे की वारंवार तलावामध्ये जाळं फिरवणं किंवा तलाव कोरडा करणं. किंवा अजून एक त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की पाणीविली खाणारे मासे सोडणं. जसे की ग्रास कार्प आहेत, कॉमन कार्प आहे, गुरामी आहे, चंदेरे आहे, हे जे मासे असतात ना हे माशातले ना पाण्यामधले पाणविली खाऊन टाकतात आणि त्यांचं निर्मूलन करतात. यानंतर आहे सर मांसाहार.

0: शिकारी मासे आणि पाण्यातले किडे काढून टाकणं.
1: अच्छा,
0: तलावामध्ये मत्स्यभक्षक मासे पण असतात, पाणकिडे असतात, यापासून तो तलाव हा मुक्त असावा. अशा तलावामध्ये मांसाहारी मासे अथवा पाणकिडे असल्यास ते तात्काळ काढून टाकावेत. त्याकरिता तलावामध्ये वारंवार जाळं फिरवणं अत्यंत आवश्यक असतं. यानंतर आहे सर मोहाची ढेप. मोहाची ढेप 150 ते 200 किलो प्रति हेक्टरी किंवा ब्लीचिंग पावडर 300 किलो प्रति हेक्टरी यांचा वापर करावा. त्यासोबतच तलावात नैसर्गिक खाद्य निर्माण होण्यासाठी खत खाद्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. मत्स्यबीज संचयनाच्या 5 ते 7 दिवस अगोदर त्यात लवंगाची निर्मिती योग्य प्रकारे झाली आहे का हे पाहणे सुद्धा गरजेचं असतं. याकरिता साधारण 1 एकर तलावाकरिता 30 ते 35 किलो ताजं शेण, त्यासोबत शेंगदाणा ढेप आणि 2 किलो युरिया आणि सोबत 0.5 किलो सुपर फॉस्फेट हे सगळं मिश्रण एका ड्रममध्ये थोडस पाणी टाकून मिक्स करायचं आणि हे मिश्रण 2 दिवस तसंच ठेवायचं. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी या मिश्रणाचं पातळ पाणी करून ते तलावावरती सर्वत्र पसरवायचं. यानंतर 6 ते 7 दिवसानंतर नैसर्गिक खाद्य निर्माण झालेले दिसेल व पाणी हे हिरव्या रंगाचे झालेले दिसेल आणि यानंतर तुम्ही मत्स्यबीज सोडू शकता.
1: खूप छान, खूप छान सर. सर आता आपण गोड्या पाण्यातील माशाचं संवर्धन कसं करायचं याबद्दल खूप चांगली अशी माहिती दिलीत. बरं सर, पुढचा प्रश्न मला असा करायचा आहे की हे जे मत्स्यबीज आहे या मत्स्यबीजाचं संचयन कसं करायचं? बरं,
0: सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही, कारण सर्वात जास्त काळजी इथेच घ्यावी लागते. कतला, रोहू आणि मृगल हे 3 प्रमुख जाती आहेत ज्यांना आपण भारतीय प्रमुख कार्प असे संबोधतो.
1: अच्छा,
0: तर जलद वाढणाऱ्या या तीनही जाती खाद्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत नाहीत आणि प्रामुख्याने या तीनही जाती पाण्यातल्या 3 वेगवेगळ्या थरामध्ये उपलब्ध असतात. आणि नैसर्गिक खाद्य म्हणजेच प्राणी प्लवंग आणि वनस्पती प्लवंग तसेच पूरक खाद्य पण खातात आणि या जाती बाजारामध्ये चांगला विक्री भाव मिळणारा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, या माशांचे मत्स्यबीज सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतं. साधारणत 1 एकर तलावात 3000 ते 5000 नग हे मत्स्यबीज संचयन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे पक्ष्यांपासून संरक्षण होण्यासाठी आपला तलाव जो आहे त्याच्यावरती बर्ड नेट म्हणजे एक जाळी भेटते जी की पक्ष्यांना त्या माशांपासून दूर ठेवते. ही जाळी बसवणं अत्यंत आवश्यक असतं
1: जेणेकरून पक्षी आपल्या माशांना
0: उचलून घेऊन जाणार नाही. यानंतर आहे मत्स्यबीज संचयन. संचयन करताना काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
1: ती कोणती काळजी घ्यायची? बरं सर,
0: मत्स्यबीज संचयन म्हणजे मासे पाण्यामध्ये सोडणं. यावेळेला जी पिशवी असते ज्यामध्ये मत्स्यबीज बाहेरून येतं ही पिशवी डायरेक्ट मच्छीमार पाण्यामध्ये सोडतात. याच्यामुळे काय होतं, माशांना थर्मल शॉक बसतो आणि माशांची मृत्यू होते. सर त्यासाठी काय करायचं, संचयन करण्याआधी 1/2 किंवा 1 तास ही पिशवी पाण्यामध्ये जशीच्या तशी ठेवायची जेणेकरून पिशवीच्या आतलं तापमान पाण्याचं आणि पिशवीच्या बाहेरचं तापमान पाण्याचं हे एकत्र होईल. आणि यानंतर पिशवीचं तोंड हे उघडं ठेवायचं. पिशवी तलावात पाण्यात बुडवून दोन्ही पाणी एकत्र करून हळूहळू माशांची पिल्ले स्वतःहून पाण्यात जातील अशा पद्धतीने सोडायची. याच्यामुळे काय होतं, मत्स्यबीज जे आहे त्यांना 2 वातावरण म्हणजे पिशवीतलं आतलं आणि बाहेरचं या पाण्यात दोन्ही पाण्याचं समायोजन होतं. आणि हे मत्स्यबीज सोडताना शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी थंड वातावरणात सोडणं अत्यंत आवश्यक आहे.
1: छान छान, खूप छान सर. बरं सर, पुढचा एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की समजा आपण शेती करतोय आणि शेती करत असताना जे आपल्या पिकांना लागणारे अन्नद्रव्य लागतात जे की आपण वेगवेगळ्या खतांमधून देतो आणि रोगांपासून वाचवण्यासाठी वेगवेगळ्या फवारण्या करतोय आणि तसंच आपण जेव्हा कुक्कुटपालन करतो तेव्हा कुक्कुट पक्षी जे आहेत चांगले सुदृढ होण्यासाठी लवकर आपल्याला विक्रीला उपलब्ध होण्यासाठी त्यांना चांगलं खाद्य देणं सुद्धा गरजेचं असतं. तर सर, या मत्स्य शेती करत असताना मत्स्य आपले जे मासे आहेत या माशांना चांगल्यात चांगलं खाद्य सुदृढ होण्यासाठी आणि चांगलं उत्पादन देण्यासाठी आपल्याला या माशांची जी पिल्लं आहेत त्या पिल्लांना खाद्य काय काय द्यावं लागेल जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पादन उत्पन्न मिळेल?
0: मत्स्य संवर्धनासाठी पूरक खाद्य जसं की शेंगदाणा पेंड आहे, भाताची कणीकोंड असेल, तरंगत मत्स्यखाद्य असेल, पॅलेटेड मत्स्यखाद्य असेल किंवा गिरणीचं पीठ असेल, त्यासोबत पोल्ट्री खाद्य, शेतातलं उरलेलं जे काय अन्नधान्याचा भरडा असेल,

0: तसेच अग्रिमिन फोर्ट पावडर
1: यांचा
0: चांगल्या प्रमाणात आपण वापर करू शकतो. त्यासोबतच आहे शेंगदाण्याची ढेप आणि भातकोंडा यांचं सम प्रमाणात म्हणजे एकास एक असं मिश्रण करून मत्स्य खाद्य म्हणून वापर करता येतं. त्यासोबतच खाद्य वापराचे प्रमाण हे संचयन केलेल्या बीजाच्या अंदाजित वजनाच्या 3 ते 5% असावे. याकरिता मत्स्य खाद्य पाण्यामध्ये भिजवून तलावात ठिकठिकाणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गोळे करून टाकायचं, किंवा हे सदरचं खाद्य बॅग किंवा कांदे आपल्या कांद्याची जाळीदार गोणी असते ना लाल कलरची किंवा बास्केट, त्या बास्केटमध्ये टाकून फीडिंग करायचं. यामुळे काय होतं, सर्व माशांना हे सर्व खाद्य गरजेप्रमाणे मिळून
1: समजा
0: खाण्याचं प्रमाण हे आपल्याला कळतं आणि मासे हे वेळेमध्ये खातात का, खाद्याचा पूर्ण विनियोग होतो का याची पण पडताळणी आपल्याला करणं सोपं जातं. यानंतर आहे माशांची जलद वाढ. ही जलद वाढ होण्यासाठी खाद्याची मात्रा ही 500 ग्रॅम वाढ होईपर्यंत माशांच्या वजनाच्या 5% आणि त्यानंतर 3% या प्रमाणामध्ये मात्रा देण्यात यावी.
1: अच्छा, खूप छान सर. सर आपण जेव्हा शेतीला पूरक असा व्यवसाय मत्स्य व्यवसाय म्हणून करतो तेव्हा मत्स्य शेती जी आहे पाण्याशिवाय होतच नाही, कारण माशी जी आहे पाण्याशिवाय राहूच शकत नाही, हा व्यवसायच पाण्याशिवाय नाही. तर सर ह्या मत्स्य शेतीसाठी पाणी व्यवस्थापन आपण कसं करायचं? मग
0: तलावात पाण्याचे व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा भाग असून पाण्याची प्रतवारी संतुलित ठेवणं शक्य असते. त्यासाठी तलावातील पाण्याची काही आदर्श परिस्थिती ही पुढील प्रमाणे, जसं की पाण्याचा रंग हा हिरवट तपकिरी असावा. यानंतर महत्वाचा आहे पाण्यातील विद्राव्य प्राणवायू, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो, डिझॉल्व्ह ऑक्सिजन, जो की 5 PPM पेक्षा अधिकच असावा. यानंतर आहे पाण्याचे तापमान म्हणजे टेम्परेचर, जे की 24 ते 35 °C इतकं असावं. आणि महत्वाचं आहे पाण्याचा सामू, ज्याला आपण pH असं म्हणतो, तो 7 ते 8.5 या दरम्यान असावा. पाण्याची पारदर्शकता ही 12 ते 18 cm एवढीच असावी. आणि सगळ्यात महत्वाचं, पाणी हे प्रदूषण मुक्त असणं आवश्यक आहे.
1: खूप छान, खूप छान सर. बरं सर, पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की ही जी शेततळ्यातील मत्स्य शेती करतो तेव्हा सर आपण जी शेततळ्यामध्ये मासे सोडलेले आहेत त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन करून त्यांना खाद्य पुरवणं आणि जे काही त्यांना वाढ होण्यासाठी चांगली वाढ होण्यासाठी सगळं काही प्रयत्न केले, तर सर ह्या माशांची जी वाढ आहे, जी वाढ होतीये किती प्रमाणामध्ये होती ही आपण कशी तपासायची? सर
0: चांगला प्रश्न आहे. तलावातील मत्स्यसाठा आणि त्याची वाढ याचा अंदाज घेण्यासाठी किंवा खाद्याची मात्रा कमी अधिक करण्यासाठी किंवा मासे हे विक्रीयोग्य झालेत का हे काढून बघणं खूप आवश्यक आहे, किंवा त्यांना काही रोग झालाय का, किंवा रोग जर झाला असेल त्याच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. यासाठी काय करायचं, 20 ते 30 दिवसातून एकदा तलावातील मासे हे फेक जाळं किंवा ओडप जाळं यांच्याद्वारे पकडून त्यांची वाढ तपासणी करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार पूरक खाद्याची मात्रा एकतर वाढवावी किंवा कमी करावी. आणि जेव्हा आपण त्यांची पाहणी करतो तर पाहणीत आढळून आले जे मासे आहेत त्यांची संख्या, त्यांची वजन, त्यांची लांबी, त्यांची जात यांची नोंद ठेवावी.
1: छान छान छान. बरं सर, आपण शेततळ्यातील मत्स्य शेती या विषयानं खूप चांगलं असं मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांना करत आहात. बरं सर, आता आपण सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन केलंय, त्यांना खाद्यही चांगलं पुरवलंय, पाणी व्यवस्थापन खूप चांगलं केलंय, त्यांच्या जे जाती आहेत ह्या खूप चांगल्या जाती आपण शेततळ्यामध्ये सोडल्या, त्यांचं व्यवस्थापन खूप चांगलं केलंय. शेवटी प्रश्न येतो सर, मासे काढायचे कधी आणि ते काढायला आलेत किंवा विक्रीला आलेत असं कसं समजायचं, आपण याबद्दल काय सांगणार?
0: मत्स्य संवर्धन आपण सुरू केल्यापासून म्हणजे मत्स्य संवर्धनाच्या 8 ते 10 महिने या कालावधीमध्ये म्हणजे मासा हा तुमचा 750 ग्रॅम व त्यापेक्षा अधिक किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये माशांची वाढ ही झालेली असते. आपण जर तांत्रिक पद्धतीनं मत्स्य संवर्धन केलं तर प्रति हेक्टरी 10,000 किलो म्हणजेच 10 टन पर्यंत मत्स्य उत्पादन आपल्याला मिळू शकतं. मासेमारीनंतर जे आपण मासे पकडलेत ते पकडलेली मासळी प्रथमतः स्वच्छ धुवून वजनानुसार किंवा तिच्या आकारमानानुसार वेगळी वेगळी करायची. ही मासळी लगेच विकणं शक्य असल्यास लगेच विकावी, पण बर्फामध्ये साठवून किंवा अधिक चांगला भाव मिळण्यासाठी ही मासळी शीतपेट्या किंवा बर्फ पेट्या याच्यामध्ये घालून विक्रीसाठी पाठवण्याची व्यवस्था करावी. कारण

0: सगळ्यात महत्वाचं आहे माशांची क्वालिटी, कारण मासा हा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर किंवा त्याची मरतूक झाल्यानंतर लगेच्या लगे सडायची प्रक्रिया सुरू झालेली असते. ही जर आपल्याला थांबवायची असेल तर ती बर्फामध्ये घालणे अत्यंत आवश्यक आहे. आणि या प्रकारे आपल्या शेतकरी बांधव जे आहेत ते त्यांनी शेतीसोबतच पूरक किंवा जोडधंदा म्हणून मत्स्य शेती करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची व मत्स्य व्यावसायिकांची आणि त्यासोबतच मत्स्य कास्तकारांची आर्थिक उन्नती होईल. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, शासकीय निवासस्थान, बिल्डिंग क्रमांक 2, तळमजला, असर्जन, नवीन कौठा परिसर, नांदेड, येथे प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतची अधिक माहिती घ्यावी.
1: खूप छान सर. खरंच सर आपण आलात आणि शेततळ्यातील मत्स्य शेती कशी करावी, आपल्याला चांगलं चांगलं उत्पादन देणारे जी जाती आहेत ह्या कोणत्या जाती वापराव्या, त्याचं खाद्य व्यवस्थापन कसं करावं, त्याचं पाणी व्यवस्थापन कसं करावं, त्याचं वाढीची जी तपासणी आहे ती कशी करावी, आणि हे मासे आपल्याला विक्रीसाठी कधी काढायचे याबद्दल सुद्धा खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. सर आपण आलात, आपण आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद सर.
1: मंडळी, आताच आपण शेततळ्यातील मत्स्य शेती याविषयी डॉक्टर कनिष्क विजय आचार्य, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी नांदेड यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात आमचं शेत आमचं शिवार.

0: आमचं शेत आमचं शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका। पाणबुडीरोधक नौका आयएनएस मंगरुळ नौदलात दाखल। अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर। आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या प्रारूप वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे। नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल। दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून एसआयआरची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली। सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ते म्हणाले।
1: सुप्रीम कोर्ट के द्वार सब के लिए खुले हैं। कोई भी पटिशन किसी भी कोई भी चाहे वो आम नागरिक है या कोई माननीय सदस्य है किसी इलेक्टेड बॉडी का कोई भी है, भारत का हर नागरिक का उसका अधिकार है वो हमारे पास आए। हम कानून की व्यवस्था और कानून के अनुरूप सुनवाई करेंगे और जो जिसको बनता है उसको जरूर उसका अधिकार वो देंगे।
0: विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं। एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं। दिल्लीतल्या लोकशाही बचाव

0: आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरी वेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकीच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारला आहे त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. आयएनएस मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडीरोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हॉईस अॅडमिरल संजय वात्सायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं त्यांनी सांगितलं. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पिडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारिच ही आधुनिक टॉर्पिडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झालाय. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सनं केली आहे. महागाई, उपभोग आणि उत्पादन यांसारख्या घटकांमधल्या सांख्यिकी संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्र सरकारनं 2047 पर्यंतच्या राष्ट्रीय पोलाद धोरणाचा मसुदा तयार केलाय. पोलादाची देशांतर्गत मागणी पूर्ण करणं आणि जागतिक बाजारपेठेत पोलादाचा पुरवठादार म्हणून भारताचं स्थान बळकट करणं ही या धोरणाची उद्दिष्ट आहेत. देशातली पोलादाची दरडोई मागणी 116 किलोग्रॅमवरून वाढून 302 किलोग्रॅमपर्यंत जाईल असा अंदाज या धोरणात व्यक्त केलाय. कच्च्या पोलादाचं उत्पादन 2014-15 या वर्षात 8.90 कोटी टन होतं. ते गेल्या वर्षात 170 लाख टनापर्यंत पोहोचलं. 2047 पर्यंत पोलाद निर्यातीत 4.5 कोटी टनांची वाढ, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून पर्यावरणस्नेही उत्पादन, लोखंडाचा पुनर्वापर, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रांचा वापर अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख या धोरणात आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 27 पदकं जिंकणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांमधल्या खेळाडूंचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गौरव केला. या खेळाडूंनी 6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य पदकं जिंकली आहेत.

0: या खेळाडूंनी त्यांच्या शिस्तीचं कठोर परिश्रमाचं आणि सांघिक भावनेनं केलेल्या प्रयत्नांचं राजनाथ सिंग यांनी कौतुक केलंय. सप्टेंबर महिन्यात देशात किरकोळ चलन फुगवट्याचा दर वाढून 5.54% झाला. ऑगस्टमध्ये हा दर 4.83% होता. ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 6.8% पोहोचला तर शहरी भागात हा दर 4.88% राहिला. अन्नधान्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये 5.97% होता. तो सप्टेंबरमध्ये 7.74% पोहोचला. या महिन्यात कांदा, लसूण, आलं, लिंबू, खाद्य आणि पेय यांची भाववाढ झाल्यानं हा दर वाढल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. सेनादलांमध्ये आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळादरम्यान आज नवी दिल्लीत भारत राईस उपक्रमाच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते. भारत आणि युकेमधील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुप्पट व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली. भारत युके संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती अर्थात जेटकोच्या परिषदेत ते बोलत होते. भारत युके द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज गुजरातच्या अहमदाबाद इथं ब्रिक्स पारंपरिक आणि देशी खेळ प्रदर्शन स्पर्धांचं उद्घाटन केलं. सांस्कृतिक ओळख जपणं आणि जागतिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यात हे खेळ सेतू म्हणून काम करतात असं प्रतिपादन त्यांनी केलं. वैद्यकीय आस्थापनांच्या सेवा आणि सुविधांचे दर ठळक पद्धतीनं दर्शवले जावेत असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलंय. रुग्णांना योग्य दरात योग्य निर्णय घेता यावेत, शुल्कासंबंधीचे वाद टाळावेत आणि आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वास वाढावा यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे. टपाल विभागाच्या मुंबईतल्या मुख्यालयानं आज फिलाट लीड डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरी केला. देशभरात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. त्यात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. आता प्रसारित करत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली.

0: डॉक्टर जब्बार पटेल।
1: ने एक फार चांगली अभिनेत्री, खूप चांगली नर्तिका, विचार करणारी अशी एक अभिनेत्री आपल्यातून गेली। लावणी करणं इतकं सोपं नसतं, लावणीला अनेक अंग असतात आणि त्या लावणीमध्ये सुद्धा भावमुद्रा फार महत्वाच्या असतात। तर मधुकांबीकरांच्या सगळ्या लावणी सादरीकरणामध्ये एक प्रकारचं संबंध विचाराचा भाग होता, विचार करून त्या करायच्या, बुद्धीचा भाग होता, कल्पकतेचा भाग होता आणि सगळं करताना भावमुद्रेवरती खूप लक्ष दिलं त्यांनी। केवळ शारीरिक हालचाली हा मुद्दा नव्हता, ताल उत्तम त्यांना कळत होता, नाद त्यांना उत्तम कळत होता आणि त्याहीपेक्षा भावमुद्रा फार महत्वाच्या होत्या। आणि त्यामध्ये जी काम करणारी अभिनेत्री असते, तिचं कॅरेक्टर काय असतं, व्यक्तिरेखा काय असते, त्या व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास त्यांचा असायचा आणि ती व्यक्तिरेखा काय काय करू शकते नृत्यातून यांचा पूर्ण अभ्यास करून त्याचं जे तर्कशास्त्र असतं ते ठेवून ते केलं असतं। फार हे लावणी नृत्यामध्ये फार कमी वेळ घडतं आणि याचं मूळ कारण असं आहे की उत्तम बेसिकली

0: लावणी आणि नर्तिका हे तपोवन झालं, पण मधुकांबीकर हे उत्तम अभिनयाचं कुशल मात्र माहिती होती, कौशल्य हे होते. आपलं फार नुकसान झालं मधुकांबीकर गेल्यामुळे.
1: नमस्कार, दादा पासलकर बोलतोय. आज मधुकांबीकरांचं निधन झालेलं आहे. सकाळी 7 वाजता झोपेतनं उठल्याच नाहीत. गेली 11 वर्ष 2000 स्टेजवर काम करताना त्या पडल्या आणि पॅरलिसचा अटॅक आला. त्यानंतर मेंदूचं ऑपरेशन झालं, ते ऑपरेशन फेल गेलं. हा सगळा प्रकार मुंबईत घडला. नंतर त्यांना मुलांनी पुण्यात आणलं. त्यांना एक मुलगा सुन नातू, चांगला प्रपंच चालू होता. आणि पुण्यामध्ये शास्त्री नगर एरोडा इथं त्या राहत होत्या. 1978 साली बाईंनी पहिलं पिक्चर केलं देवापुढे माणूस. ते पिक्चर फार काळ टिकलं नाही, परंतु त्यात बाई मधुबाई नायिका होत्या आणि त्यात त्यांच्या सोबत काम करण्याचा पहिला प्रसंग मला. त्यानंतर 1982 साली आम्ही श्रीरंग सेवा या संस्थेतर्फे लावणी भुलली अभंगाला या

0: पिक्चर फार काळ टिकलं नाही, परंतु त्यात बाई मधुबाई नायिका होत्या आणि त्यात त्यांच्या सोबत काम करण्याचा पहिला प्रसंग मला. त्यानंतर 1982 साली आम्ही श्रीरंग सेवा या संस्थेतर्फे लावणी भुलली अभंगाला या नाटकामध्ये आम्ही एकत्र आलो आणि तिथपासून जो प्रवास सुरू झाला आमचा बहीण भावाचा प्रवास. नाट्यक्षेत्रामध्ये अशी नाती फार कमी पाहायला मिळतात. कुणी कुणाला आई मानत नाही, बहीण मानत नाही, बाप मानत, मित्र मानतात. फक्त बाईंचा स्वभाव अतिशय वेगळा होता. मदतीची भावना इतकी प्रचंड होती. गावाकडं, त्यांचं गाव कांबी नगर जिल्ह्यामध्ये, त्या कांबी गावामध्ये जो कोण आजारी पडला आणि निरोप आला तर बाई गाडी घेऊन जायच्या, त्या व्यक्तीला घेऊन ससून हॉस्पिटलला यायच्या, मोहन आगाशेंना भेटायच्या आणि त्या माणसाला ऍडमिट करून त्याची विचारपूस रोजची करून तो माणूस बरा झाला की त्याला घरी नेऊन पोच करायच्या. म्हणजे ही मदतीची भावना. कुठली गोष्ट हाती घेतली तर ती तडीस न्यायची. दुसरी गोष्ट, त्या लोककलावंत होत्या. आईकडनं तो वारसा आलेला होता. त्यांची संगीत बारी होती. मुंबईमध्ये हनुमान थिएटर, मधुकर नेराळे, मधुकर नेराळ्यांमुळेच त्यांचा चित्रपट सृष्टीमध्ये खरा प्रवेश झालेला. परंतु पुढे स्वतःच्या हिमतीवरच त्यांनी दादा कोंडकेंकडेही काम केलं. दादांच्या मला घेऊन चला या चित्रपटात त्या मुख्य नायिका होत्या. नंतर भाईंनी एक स्वतःचा कार्यक्रम सुरू केला, मधुप्रीतम या संस्थेमार्फत. त्यांच्या मुलाचं नाव प्रीतम, त्यांचं नाव मधु, मधु प्रीतम. आणि सखी माझी लावणी, लावणीचं जे आज विभक्त स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, अगदी शॉर्ट कपड्यांमध्ये सुद्धा ही लावणी सादर केली जाते. बाईंना हे मान्य नव्हतं, त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक हा सखी माझी लावणी हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाईंनी जवळजवळ त्यावेळेस 35 ते 40 मुली घरी आणून त्यांना शास्त्रशुद्ध लावणीचं शिक्षण दिलं होतं. लावणी ही सुद्धा शिक्षण घेऊनच केली पाहिजे. बाईंना कथक येत होतं चांगल्यापैकी. त्यांनी पुण्यामध्ये येऊन, त्यांच्या वडिलांच्या हौशेखातर पुण्यामध्ये येऊन कथकचं शिक्षण बाईंनी घेतलं होतं आणि त्यानंतर त्या ह्या नृत्यामध्ये पडल्या होत्या लोककलेच्या. तर त्या मुलींना शिक्षण देऊन तो कार्यक्रम आम्ही दुबईमध्ये सुद्धा नेला. तुम्हाला दुबईचा एकच किस्सा सांगतो. एकदा आम्ही बोटीवर कार्यक्रम केला, म्हणजे रात्रभर ती बोट चालू होती आणि आम्ही त्या बोटीवर कार्यक्रम करत होतो. दुसरी गोष्ट की कार्यक्रम 2 तास, आता 3 तासाचा स्टॅमिना कोणाचाही नाही. 2 तास झाल्यानंतर मी सहज घड्याळ बघितलं तर 4:15 झाले होते. 4:15 तर मी आयोजकांना बाहेर घेऊन बोललो, म्हणलं अहो 4:15 झालेत, आपलं 2 तासच बोलणं. अरे बापरे म्हणले. आणि मग त्यांनी डिक्लेअर केलं. त्या लोकांनी अक्षरशः टाळ्या वाजून एवढा मोठा प्रतिसाद दिला. म्हणजे हा स्टॅमिना होता त्या बाईंचा. आणि कुठली एखाद्या मुलीने त्यांना एका गाण्यापुरती विश्रांती दिली कि ते पुन्हा पाजा तवाने व्हायचे आणि करायचे. हा जो शेवटचा कार्यक्रम त्यांनी केला ना अखेरचा 2016 साली मराठी रंगभूमीसाठी तो कार्यक्रम होता, पण त्यासाठी त्यांनी डाएट केलं, अन्न वर्ज्य केलं, पाणी वर्ज्य केलं, त्यामुळे तब्येतीवर खूप परिणाम झाला होता. आणि एक व्हील पॉवर, त्या व्हील पॉवरनी त्या नाचल्या परंतु अंगलं टाळलं सगळं प्रकार आणि अंथरुणाला खेळल्या. त्यांचं ऑपरेशनही फेल गेलं, मेंदूचं पॅरलिसचा अटॅकही आला आणि त्यातून त्या बऱ्या होऊ शकल्या नाही. मुलांनी त्यांच्यासाठी प्रचंड झेप सोसली. त्यांच्यासाठी वैयक्तिक डॉक्टर होते, नर्सेस होत्या घरी, परंतु कशातही यश आलं नाही. 11 वर्ष झुंज देऊन आज त्यांनी शेवटचा विसावा घेतला. अशी ही लोककलावंत मधु कांबीकर. ध्वनी खूप आहेत. थोडं शांत बसून मला त्या लिहायला पाहिजेत. अनेक प्रसंग आहेत, मी जरूर त्याविषयी लिखाण करेल आणि सांगेल, पण आज तरी इतकंच ठीक वाटतं. धन्यवाद.
1: मी प्रदीप निफाडकर. मधुताई ह्या इतरांसाठी जरी मोठ्या अभिनेत्री होत्या, नामवंत अभिनेत्री होत्या, पण माझ्यासाठी त्या बहीणच होती, मोठी बहीण होती माझी. म्हणजे त्यांनी मोठी बहीण नुसतं असं म्हणायला मोठी बहीण नव्हत्या, तर त्यांनी कर्तव्य त्याचे अनेक पार पाडले. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या जावयाचे पाय त्यांनी धुतलेत, पण नॅपकिन ऐनवेळी सापडलं नाही तर त्यांनी स्वतःच्या साडीच्या पदराने त्यांनी जावयाचे पाय पुसले. इतकं करणारी ती माझी मोठी बहीण होती. राजदत्तांच्या शापित पासून त्यांची ओळख सगळ्या जगाला जास्त झाली, पण अनेक मला घेऊन चला सारख्या चित्रपटातून आणि दादा कोंडके, राजदत्त अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं. प्रभाकर पणशीकरांसारख्या मोठ्या कलावंतांचं तर त्यांना खूपच वरदास्त होता. अशा या मधुताई आणि त्यांच्या अनेक आठवणी आता माझ्याजवळ गोळा झालेल्या आहेत, परंतु सांगणं फार हे होतंय. किती सांगावे त्यांच्या आठवणी, असे खूप आठवणी आहेत त्यांच्या. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ एकदा कुठेतरी कोल्हापूरला गेल्या होत्या त्या चित्रीकरणाला, आणि येताना त्यांनी गाडीत

0: वर्तमानपत्र वाचायला घेतलं, ते एका शायराची व्यथा त्यांनी वाचली. त्यांनी लगेच मला फोन केला की भाऊ आज शायर सांगलीत राहतोय, तर पत्ता मिळेल का? मी म्हटलं बघूया मित्रांकडे, चौकशी करतो, उद्या आपण बघू काय करायचं. रात्री ते घरी जेवायला आले मला कोल्हापूरवरनं माझ्याकडे, आणि आल्यानंतर त्यांनी आनंदी चेहरा होता त्यांचा. त्यांना म्हटलं काय झालं, म्हणे जाऊन आले मी त्या शाहीर माणसाला शोधलं आणि त्याला जेवढे चित्रीकरणाचे मला पैसे मिळेल ते सगळं तसेच्या तसे त्याला देऊन मी घरी आले. मग इतकी माणुसकी असणारी म्हणजे कलावंत त्या म्हणून त्या मोठ्या होत्याच, पण त्याही पेक्षा त्या माणूस म्हणून खूप मोठ्या होत्या. एक चांगला माणूस या जगात नाही गेला याच दुःख खूप आहे. धन्यवाद.
1: मोहन जोशी बोलतोय. मधु कामदीकरांच्या बरोबर दोन फिल्म्स केल्या मी. एक त्यामध्ये खरोखर तरी अतिशय सुंदर काम करायचा, आणि मुख्य म्हणजे चेहऱ्याचे हावभाव इतके सुंदर होते त्याच्या, बैठकी राहून फार सुंदर राहायचा आणि अतिशय प्रेमळ होते त्या. खूप आठवण येते त्यांची मला. गेल्या त्या रंगभूमीचं नुकसान झालं, पण माझ्या दृष्टीने जास्त नुकसान झालं. त्याचा आपल्याला शांतीपूर्वक ही विनंती मिळेल.
2: आचार्य शाहीर हेमंतराजे मावळ. मधुबाईंशी अनेक वर्षांचा संबंध होता. शाहीर दादा पासलकरांमुळे आमचा स्नेहबंध जमला. त्यांच्या मनामध्ये गुरुविषयी असलेली कृतज्ञता इतकी ठासून भरलेली होती की एका लोककलावंतानी गुरुविषयी कसं असावं याचं एक आदर्शवत उदाहरण त्यांनी आम्हाला घालून दिलं होतं. दत्ता सरांच्या विषयी, राजदत्तांच्या विषयी त्यांना खूप आदर होता आणि मूळ म्हणजे त्या स्वभावानं खूप मोकळ्या होत्या. एक चांगला कलाकार आपल्यातून गेला याची भावना मात्र मनामध्ये खूप खोलवर होती.
3: नमस्कार, मी जितेंद्र आष्टेकर. चित्रपट असेल किंवा लोककलेचे अनेक कार्यक्रम असतील, नाटक असेल, अस्सल खानदानी लावणी पडद्यावर असेल आणि नव्या पिढीपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेला कलाकार हे खरं मधु कांबीकर यांचं वर्णन आहे. म्हणजे त्यांनी नायिका सादर केल्या, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, आपण लावणी आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अविरत काम केलेलं आहे. म्हणजे आपली अदाकारी असेल किंवा नृत्य रचना असेल, दोन्हीमध्ये मधुबाईंची हुकूमत होती आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केली, शापित सारखा चित्रपट असेल किंवा एक होता विदूषक सारखा चित्रपट असेल, अत्यंत करारी स्त्री आणि कलावंत असलेल्या अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्या पलीकडे त्यांचं सगळ्यात महत्वाचं मराठी रसिकांसाठी योगदान म्हणजे सखी माझी लावणी नावाचा त्या कार्यक्रम त्या करत असत. एक वेगवेगळ्या म्हणजे अभ्यास अत्यंत संशोधनाची जोड दिली त्यांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांना सोबत घेतलं, कलाकारांना सोबत घेतलं. अगदी पेशवेकालीन लावणीपासून म्हणजे लावणी मुळात आपल्याकडे आली उत्तरेकडून, तिचा इतिहास असेल त्याच्या खानदानी लावण्या त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवायत. कारण चित्रपटामध्ये ज्या लावण्या झाल्या होत्या त्या बरेचदा फॅन्सी लावण्या असतात, त्या स्वतःही म्हणत, त्यामध्ये बरंच काय प्रदूषण झालं होतं लोककलेत, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी लावणी जिवंत ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे पांडुरंग गोटकर असतील किंवा लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असतील यांच्यासारख्या लोकांकडनं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं, त्याचा तो परिणाम नक्की असणार आहे. शापित मध्ये त्यांनी जी भूमिका केली, छोट्या मोठ्या त्यांनी आधी लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या, पण नायिका प्रथम त्यांनी रंगवली शापित मध्ये यशवंत दत्त यांच्या बरोबर. तर त्यांच्यावर चित्रित झालेलं दिस जातील दिस येतील हे गीत सगळ्यांना आपल्याला अजूनही आठवत आहे नक्की. किंवा एक होता विदूषक मध्ये त्यांनी कलाकारांच्या व्यथांनाही आवाज दिलेला आहे. भरलं आभाळ पावसाळी पाहुणाग असेल किंवा कुठे तुम्ही गेला होता कारभारी असेल, यातले नादो मानोरांचे शब्द आहेत ते रसिकांपर्यंत पोहोचवणं आपल्या अदाकारीतनं हे त्यांनी नेमकेपणाने साध्य केलेलं आहे. त्यानंतर 19 ते 20 नाटकांमधनं त्यांनी वेगवेगळ्या कामं केली आहेत, अनेक लोककलांमधनं काम केले, स्वतःचा फळ होता त्यांचा. या सगळ्या याच्यातनं त्यांनी आपल्या लोककलेला दिलेलं जे योगदान आहे ते मराठी रसिक खरंच कधी विसरू शकणार नाहीत. त्यांना माझी आदरांजली.
4: नमस्कार, मी मधुसूदन टक्की सातारा. मधु कांबीकर ज्येष्ठ कलाकारांचं निधन आज झालं आणि काय खरं तर ही बात 2 दिवसापूर्वीच नाना पाटेकर यांकडून मातीमधले जे कलाकार आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बुडून जात आहेत पाहता खरोखरच एक वेदना, आपण त्या शोकातून बाहेरच पडू असं काहीच वातावरण वाटायला लागलेलं आहे. मधु कांबीकर लोककलावंत होत्या, लोककलेचा अस्सल बाल त्यांनी रंगमंचावर तर सादर केलाच, पण मातीचा अस्सल गंध ताल सू लय यावरची हुकूमत आणि त्याचबरोबर अदाकारी या सगळ्यांवर त्यांची जबरदस्त पकड अशी होती. लोककला, चित्रपट, नाट्य किंवा नाटकं आणि मालिका या सगळ्या माध्यमांवर त्यांची समान पकड होत माध्यमांचं अत्यंत

0: सुंदर आकलन त्यांना होतं आणि त्याचं भान असल्यामुळं प्रत्येक भूमिका होती ती अत्यंत रसरसून जिवंत केलेली आहे. माध्यमांची गरज काय असते आणि ती कशी पूर्ण करायची असते याची जाणीव जी अफाट होती ती जर काही आपण बघितली तर शापित मधली बिजली आणि केवळ ती बिजली साकार करताना त्या कांबी या छोट्या खेड्यात त्यांचं मूळ गाव तर तिथलंच फक्त त्यांनी वातावरण बघितलं असं नाही तर पुन्हा त्याच्यासाठी त्यांनी जाऊन गावांमध्ये महिलांचं जीवन बघून पुन्हा त्या भूमिकेसाठी तयार झाला. ही कष्ट घेण्याची त्यांची जी ताकद किंवा अभ्यासाची जी वृत्ती होती आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या अनेक जवळजवळ 18-19 नाटक म्हणजे म्हटलं जायचं की त्या ग्रामीण भागातल्या आणि कशा पद्धतीने नाटक करत नाटकातही अत्यंत उत्तम परफॉर्मन्स त्यांनी दिला आणि असं कधीच जे माध्यमांतर हा जो अतिशय महत्वाचा तो त्यांनी आपल्याला पाहायला तिथे मिळतो. राघू महिना चित्रपट त्यांचा पहिल्या अगदी सुरुवातीच्या एकला नाना पाटील त्याच्यामध्ये होते आणि लोककलावंत त्यांच्या जीवनाशी अतिशय करणारी जवळ असणारी होती आणि साहजिकच अशा अनेक कहाण्या त्या सादर करायच्या म्हणून नव्हत्या तर ती एक आंतरिक जाणीव तळमळ आणि लोककले कलाकार जी एक उत्कटपणे अभिव्यक्त होण्याची इच्छा असते इच्छा आपल्याला दरवेळा पूर्ण करताना त्यांना राजदत्त किंवा इतरही चांगले अतिशय दिग्दर्शक मिळाले आणि हे दिग्दर्शकांनी अधिकाधिक त्यांच्यातलं पैलू पाडायचं काम केलं पण मुळातच त्यांच्यामध्ये जी ताकद होती एक होता विदूषक आपण बघितलं किंवा दोघी असेल अनेक हिंदी चित्रपट गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आणि तिथे ही सगळी कामं करत असताना आपल्याला कधी त्या ह्या भागातल्या आहेत लोककलावंत आहेत मूळ त्या आहेत असं कधी वाटली त्यांची अभिनयाची ताकद होती. लावण्य संगीत असेल ज्यामध्ये त्यांना अभुगात शेवटची काही वर्ष रत्नावर राहावी लागली पण तो किंवा लावणी भुलली जिवंतपणा आणि चित्रीकरण ह्या सगळ्याचा आवाका त्यांचा अफाट होता आणि साहजिकच साताऱ्याशी त्यांचा असणारा एक नातंही होत प्रकाश गंगावणे चांगल्या आठवणी खर तर त्यांच्या बोलापा ऐकायला तेव्हा एक खूप मोठी कलाकार आपल्यातनं निघून गेलेली आहे. खरं तर त्यांच्या ह्या चिरंतन भूमिका राहतील असं मला वाटतं कारण शापित सारखा चित्रपटातले त्यांच्या त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत आणि कायमच ते आपल्या राहतील.
1: नमस्कार, मी अश्विनी धायगुडे कोळेकर, चित्रांगण मीडिया सर्व्हिसेसची सर्वेसर्वा. खरं तर नगरमधल्या कांबीसारख्या छोट्या गावातून येऊन रुपेरी पडद्यावर आपलं स्वतःचं ठाशीव वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मधु कांबीकर आज आपल्यातून गेला. मधु कांबीकर म्हणजे कित्येकांसाठी प्रेरणास्थान आणि दिवा स्वप्नच जणू. कुणालाच असे वाटले नसेल की इतक्या छोट्याशा गावातून येऊन सिनेमासारख्या स्वप्नवत वाटणाऱ्या विश्वात त्या स्वतःचं इतकं अढळ स्थान निर्माण करतील. पण त्यामागची त्यांची नृत्यावर असणारी निष्ठा, झोकून देण्याची वृत्ती आणि कठोर या त्यांच्या गुणांनीच त्यांना या कठोर स्पर्धा आणि या जगात कौलं जगवलं. लावणी भुलली अभंगाला ही लोक या लोकनाट्यापासून ते अगदी जब्बार पटेलांच्या एक होत्या विदूषक इतक्या मोठ्या परिघात त्यांचा वावर होत, इतक्या मोठ्या लोकांमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकांचं सोनं केलं. त्यांनी आजवर अनेक उत्तम उत्तम भूमिकांमध्ये काम केलं, अनेक भूमिका केल्या आणि त्या भूमिकांचं सोनं. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या शापित मधल्या त्यांच्या भूमिकेनं कित्येकांना दिस जातील, दिस येतील, भोग सरल सुख येईल ही प्रेरणा दिली. त्यांचं जाणं दुःखदायक आहेच पण त्यांच्या स्मृती त्यांच्या कलाकृती आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आता आम्ही प्रसारित केली। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती। आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा।

0: party blames these institutions for its electoral defeats. Addressing a press conference at party headquarters in New Delhi today, Union Minister and senior BJP leader Shivraj Singh Chauhan alleged that the Congress is attempting to return to power by discrediting institutions rather than winning the support of the people. The 2026 Nobel Prize in Economics has been awarded to American economists Robert E. Hall and Michael Woodford for developing macroeconomic models that help policymakers stabilize economies during booms and recessions. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.